ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली ग दि माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज मंगळवार, आषाढ शुद्ध चतुर्दशी, अर्थात 28 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र। संध्याकाळी 6:18 पौर्णिमा प्रारंभ होत आहे। आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम। श्रीमद भगवद्गीतेतल्या ह्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांच्या नामाचं संकीर्तन संपूर्ण पापांचा नाश करणारं आहे आणि ज्यांना केला गेलेला नमस्कार संपूर्ण दुःख शांत करतो, त्या परमतत्व स्वरूप श्री हरीला नमस्कार करावा। या कलियुगात भगवन नामाचा सर्वात अधिक महिमा आहे। जरी नामाचं महात्म्य सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगात आहे, तरीही कलियुगात मानवासाठी भगवन नाम हेच मुख्य आधार आहे। भगवन नाम हेच कल्याणाचं सुगम आहे, आश्रय आहे आणि सर्वपरी साधन आहे। भगवन नामाचा एक मानसिक जप होतो, एक उपांशू जप होतो, एक साधारण जप होतो आणि एक संकीर्तन होतं। मानसिक जप ज्यामध्ये मनानेच नामाचा जप आणि चिंतन होतं, तसंच ज्यामध्ये कंठ, जीभ आणि ओठ हलत नाहीत असा मानसिक जप असतो। उपांशू जप म्हणजे ज्यामध्ये मुख बंद राहत असून कंठ आणि जिभेनेच जप केला जातो, तसंच तो स्वतःच्या कानालाही ऐकू येत नाही। साधारण जप ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या कानाला नाम ऐकू येतं आणि दुसऱ्यांनाही नाम ऐकू येतं। आणि संकीर्तन म्हणजे ज्यामध्ये रागरागिण्यांच्या सहाय्याने उच्च स्वरामध्ये नामाचं गायन केलं जातं। भगवंताच्या नामाशिवाय त्याच्या लीला, गुण, प्रभाव इत्यादींचंही कीर्तन होतं। ह्या सर्व जपाच्या प्रकारांमध्ये नामसंकीर्तन फार सुगम आणि श्रेष्ठ आहे। नामसंकीर्तनात संपूर्ण तल्लीन होऊन भगवंताकडे पूर्ण मन लावलं की लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना ह्या वासना नष्ट पावतात आणि आपण भगवत रूप होतो। भगवंतात मन लावून तल्लीन होऊन नामसंकीर्तन केलं तर त्यापासून एक विलक्षण वायुमंडल बनतं। ते वायुमंडल संपूर्ण आकाशमंडलात प्रविष्ट होतं आणि त्यामुळे संसाराचं हित होतं, कारण शब्द हा व्यापक आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 28 जुलै. नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे. गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं देखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचं मूळ आपल्याला कसं कळणार? मी बोलतो कसा, माझं मन कुठून येतं, हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणं कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचं कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसंही केलं तरी दुःखच पदरात पडतं. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो, न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो, हा दोष नव्हे काय? आपलं कुठं चुकतं ते पाहावं आणि जे चुकतं ते सुधारावं. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणं न मिळणं आपल्याच हातात नसतं. मग अमुक हवं किंवा नको असं कशाला म्हणावं? रामाचंच होऊन राहावं म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं. मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामा वाचून दुसरे जीवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी सांभाळीन. जेथे नाम तेथे मी, हा भरवसा बाळगून असावे तुम्ही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 AM आणि 11:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आणि वाहत डोंगर रे, आणि वाहत डोंगर रे, आणि वाहत डोंगर रे.

0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय
1: काय
0: तमोगुण म्हणजे

0: ಕಾಲಿಕ ವರದಾ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ್ ಪಂಢರಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ सावत्र आईच्या अत्यंतिक त्रासाला कंटाळून सीताराम नावाचा एक मुलगा राहतं घर सोडून मंगळवेढ्याहून थेट निघाला आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे आला। स्वामी चरणी त्याने साष्टांग नमस्कार घातला। 12 वर्षांचा सीताराम मातृसुखाला पारखा झाला होता। स्वामी समर्थांनी मात्र सीतारामाला आईच्या प्रेमाने आणि वात्सल्याने जवळ केलं, त्याच्यावर मायेचा वर्षाव केला। छोट्या सीतारामाचा बाल आनंद देहात मावेना। सावत्र आई त्याला वाटेल तशी बोलायची आणि दिवस दिवस उपाशी ठेवायची। स्वामी मात्र त्याला प्रेमाने घास भरवायचे। छोट्या सीतारामाने स्वामींची मनोभावे सेवा करायला सुरुवात केली, इतकी की काही दिवसात तो स्वामीमय होऊन गेला। स्वामींच्या पूर्ण आज्ञेत तो होता। 7-8 वर्ष तो स्वामींच्या कृपाछत्राखाली वाढला। स्वामींनी त्याला केवळ योगाभ्यास शिकवला नाही, तर दुर्मिळ असा कृपाप्रसाद त्याला दिला आणि सीतारामाचं आयुष्य धन्य करून टाकलं। छोटा सीताराम आता 18 वर्षांचा तरणाबांड तरुण झाला होता। स्वामींच्या अपूर्व कृपेमुळे तो तेजस्वी झाला होता। एक दिवस स्वामींनी सीतारामाला हाक मारली आणि म्हटलं, सीतारामा, तू आता तयार झालास, तुझं काम पूर्ण झालं, तू जिथून आलास तिथेच परत जा। स्वामींची आज्ञा सीतारामाने मान्य केली, परंतु स्वामींना सोडून जाताना त्याचा जीव कातर झाला। स्वामींना त्याची ही अवस्था समजली, म्हणून स्वामींनी सीतारामाला आपल्या पादुका दिल्या। सीतारामाने त्या स्वामींच्या पादुका हृदयाशी घट्ट धरल्या आणि स्वामींचं स्मरण करीत तो मंगळवेढ्याला परत गेला। लोक त्याला वेडा सीताराम म्हणूनच संबोधू लागले। एका स्वामींव्यतिरिक्त त्याच्या मुखात काहीच नसायचं, कारण स्वामींनी त्याच्यावर एवढी समर्थ कृपा केली होती की त्यांनी त्याला आपल्यासारखंच करून सोडलं होतं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, अध्यात्माविषयी आणि आध्यात्मिक आयुष्याविषयी खूप सांगितलं जातं। ते सारं ऐकल्यावर सर्वसाधारण मनुष्य बुचकळ्यात पडतो आणि त्याला वाटतं की हे जगणं केवळ कठीण आहे, केवळ संत पुरुषच हे आयुष्य जगू शकतील। परंतु तुम्हाला मी अतिशय सोपं आणि जगायला सहजपणे जमेल असं आध्यात्मिक आयुष्य समजावून सांगणार आहे। ध्यानपूर्वक ऐका। माणसाने केवळ भगवंताचा विचार तरळत ठेवून शुद्ध सात्विक आयुष्य जगावं। कोणाचंही स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नये, कोणाचंही कसलंही नुकसान करू नये, कोणालाही चुकून सुद्धा अपमानास्पद बोलू नये किंवा त्याचा अपमान करू नये, कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलू नये, कुठलंही काम मनात स्वार्थी बुद्धी ठेवून करू नये। प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करावी, प्रत्येकाच्या अडचणीला धावून जावं, संकटातून सुटका करावी। करीत असलेला प्रपंच देहाला करू द्यावा, परंतु मनाने त्यात क्षणभर सुद्धा गुंतू नये। केवळ नामात गर्क राहून शांत आणि समृद्ध आयुष्य जगावं। अध्यात्म याहून काही वेगळं नाही एवढं लक्षात ठेवा, म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यान।

सुदवीन निद्रा कई भेट सेवा मदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे

हे जे पैसे आहेत ना हे 3000 रुपये थोडे गंगेत फेकून या म्हटले. त्या माणसाने ती पिशवी घेतली. आता रामगुट्टा जिथं राहत होते दक्षिणेश्वरला त्या खोलीपासून एक मिनिटाच्या अंतरावरती गंगा, बाहेर पडलं कमानीचं गेले गंगाच आहे. अजून तो का नाही आला म्हणून रामकृष्ण उठले आणि पाहायला गेले तर तो पैसे मोजून टाकत होता. 2351, 2352, 2000. रामकृष्ण काय करतो रे, म्हणजे 3000 ऐकीने कन्फर्म करतो. आता टाकून द्यायच्यात म्हटल्यानंतर ते मोजायची गरज आहे का? याचा अर्थ अजूनही त्या पैशाचं जरा काय आहे, अजूनही महत्व आहे. आपल्याला 3000 रुपये नाही मिळाले, निदान 3000 रुपये मोजण्याचा आनंद जरी घेऊ तेवढं समाधान दुसऱ्याचे का होईना. तो मोजत बसलेला निरोध रूपत्वामध्ये त्याच महत्व संपलेलं आहे. त्याच महत्व संपलेलं असल्यामुळे एक परमात्मा पुरेसा आहे, आता बाकी कशाची गरज नाही. एक विठ्ठल खरा तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं तो एक विठ्ठल जो उभा आहे त्याच्या आपल्याकडे काही महत्वाचं नाहीये. मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गळून पडतात. याचा अर्थ त्याबद्दलच्या सगळ्या इच्छा या नाहीशा होता. कारण एकदा इंद्रियांच्या पाठोपाठ मन धावलं कि ते मन पुन्हा परमेश्वरावरती स्थिर होऊ शकणार नाही. कबीराने म्हटलंय प्रेम गलियाती साकरी तो मे दोन समाय, ज्या काम तहा राम नाही, ज्या राम तहा काम नाही. एकाच वेळेस दोन्ही ठिकाणी प्रेम आहे असं कधी असू शकत नाही. एकतर इकडे प्रेम असेल किंवा तिकडे प्रेम असेल. मनुष्य एकतर विषय चिंतन करू शकेल किंवा भगवत चिंतन करू शकेल. मी भगवत चिंतनही करतो आणि विषय चिंतनही करतो आहे असं कधी दोन तलवार एका मानात कधी मावत नाही. मग असा मनुष्य परमेश्वरावरती मन बसल्यामुळे त्याच्यामध्ये मन रममाण झालं असल्यामुळे मग बाकीच्या गोष्टी त्याला गौण वाटायला लागतात. मग पुढे म्हटलेलं आहे निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासहा. आता गळून पडतात कोणकोणती कर्म, लोक आणि वेद आणि पुढे व्यापार म्हटलेले. याचा अर्थ लौकिक व्यापार आणि वेद म्हणजे धार्मिक व्यापार, आध्यात्मिक व्यापार. त्याची दोन्ही प्रकारची कर्म जी आहेत ती गळून पडतात. लोक वेद व्यापार न्यासा निरोधस्तु. लोक म्हणजे लौकिक कर्म, विहित कर्म, नोकरी धंद्या संबंधीची कर्म आणि वेद म्हणजे वेदाने सांगितलेली आध्यात्मिक कर्म, यज्ञ याग वगैरे जे काही तुम्ही करायला हवं आहे ते सगळं. या सगळ्यामध्ये मन तृप्त असल्यामुळे त्याची जी कर्म जी आहे ती गळून पडतात. याचा अर्थ त्याला वैदिक कर्मांत सुद्धा बंधन राहत नाही. भगवान रामकृष्ण परमहंस म्हणायचे की भगवंताच्या आठवणीने डोळ्यात पाणी यायला लागलं की त्याची संध्या संपली, त्याला संध्या करण्याची गरज राहिली नाही. ज्याच्या मनात परमेश्वराबद्दल इतकं प्रेम निर्माण झालेलं आहे त्याला त्या सर्कशीची, त्या टेक्निकल गोष्टींची, त्या कर्मकांडाची गरज राहत नाही. मग याचे लौकिक व्यवहार आणि धार्मिक व्यवहार या सगळ्या गोष्टी घडून पडतात. मग गजानन महाराज कदाचित चिरे मोडतील, मग साईबाबा कदाचित मांसाहार करतील, विवेकानंद एखाद नॉनव्हेज खातील, त्यांना ते बंधन पडत नाही, त्यांना ते बंधन असत नाही. ती सगळी कर्म त्यांची गळून पडलेली असतात. हे सगळे नियम कोणासाठी आहेत? सामान्य माणसासाठी आहेत. सामान्य माणसाने मार्गाधारे वर्तावे, त्या पद्धतीने कर्म केली पाहिजेत. पण जो असा पोहोचलेला आहे तो पोहोचलेला असल्यामुळे त्याची सगळी कर्म गळून पडतात. अन्यथा त्या कर्मामध्ये सगळा वेळ निघून जातो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय सहाय्याचे

पूजा करायला अजिबात वेळ असत नाही. बाकीच्या अनेक उपद्रव तो करत बसेल. ज्यांना देवाचं करायला वेळ नसतो, प्रवचनाला यायला वेळ नसतो, दादो ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नसतो, ते लोक दिवसभर काय काय भांगडी करतात ते पाहण्यासारखं असतं. पण हा विषय निघाला की त्यांना त्याच्यामध्ये वेळ नसतो. पण हा जो भक्त आहे तो ही कर्म सोडून देतो, त्याला कशाचं बंधन राहत नाही. नाथाने म्हटलेलं आहे, सांडोनिया वेदाध्ययन, सांडोनिया शास्त्र श्रवण, सांडोनी प्रवृत्ती निवृत्ती जाण, मदलागी शरण निघे. सांडोनिया वैदिक लौकिक, सांडोनी आगमतांत्रिक, मद शरण निघालिया देख माझे निज सुख पावसी. भगवंताने गीतेत म्हटलंय, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज. तसं हा कुठल्याही वैदिक कर्मात लौकिक कर्मात अडकतच नाही. प्रल्हाद महाराजांची गोष्ट सांगतात की त्यांनी पहिल्यांदा शाळेत ते जायला लागले. काही दिवस शाळेत गेले, फारके मन रमत नव्हतं. एक दिवस शिक्षकाने सांगितलं की अरे शेतामध्ये टोळ आलेले आहेत, ते टोळ मारा म्हटले. चला सगळे घेऊन या, टोळ आकलेल्या या. त्याच्या ते प्राण्यांची अशी हत्या करणं म्हणून त्यांनी शाळा सोडून दिली. वडिलांना वाटलं हा मुलगा आता सुधारायचा असेल, त्यांना वैदिक तरी शिक्षण याला देऊ, म्हणजे चार ठिकाणी जरा पूजा सांगेल, काहीतरी पौरित्य करेल, भिक्षुकी करेल, पोट भरेल तेवढा. म्हणून त्याला वेदपाठ शाळेत ठेवलं. वर्षभर ते जास्ती जास्त तिथं राहिले. वर्षभरानंतर त्याने ज्या शुक्लशास्त्रींकडे ते शिकत होते त्या शुक्लशास्त्रींना विचारलं की तुम्ही हे सगळं म्हणजे होम हवन यज्ञ या शिकवताय, यांनी परमेश्वर भेटेल का? नाही म्हटले, म्हणजे परमेश्वर काही भेटणार नाही. टेक्निकल गोष्टीमध्ये ते लोक परफेक्ट असतात. यज्ञात कुंड कुठचा असावं, कुंडाचा आकार कसा असावा, हवनियंत्र कोणता असावं, पुरोहिताचं तोंड कुठे असावं, यजमानाचं कोणकोणत्या दिशेला असावं, या सगळ्या गोष्टी ते तरबेज असतात. त्या लोकांना परमेश्वर भेटलेला असत नाही. परमेश्वर संतांना दिसतो. संत परमेश्वराशी संभाषण करतात, संतांना त्याची प्राप्ती होते. म्हणून प्रल्हाद महाराजांनी ती वेदपाठ शाळा सुद्धा सोडून दिली. म्हणून समर्थांनी हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे अजो दर्जातला समाज लिहिलेला आहे त्या धाडसी विधान केलेला आहे की बहुत केले वेद पठण परिते ज्ञान नव्हे. ते फक्त भौतिक ज्ञान जसं गोळा करतात तसंच मी ते गोळा केलं. एखादा मनुष्य हिस्ट्रीचा प्रोफेसर असतो, एखादा ज्योग्राफीचा असतो, एखादा मॅथमॅटिक्सचा असतो, तुम्ही फिलॉसॉफीचे उत्तम प्रोफेसर आहात, या पलीकडे काही नाही. म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती गोळा केली, त्याला जाणलं नाही. मग ही सगळी कर्म त्याची गळून पडतात, ती अवस्था प्राप्त झाली की त्याला कुठल्याही कर्मकांडाचं बंधन राहत नाही. सगळ्याच्या पलीकडे उच्च अशा अवस्थेत जातो. मग त्याला जातीभेद वर्णभेद, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वर्ण अभिमान विसरली जाती, एकमेका लागती पायी रे, खेळ मांडी याला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. मग वर्ण अभिमान ही सगळी बंधन जी आहेत ती त्याची संपून जातात. न्यास हा म्हटलेला आहे, न्यास हा शब्द आपण ट्रस्ट या अर्थाने वापरतो. लोक वेद व्यापार न्यास कर्म गळून पडतात, पण जेव्हा तो देहबोधामध्ये असतो तेव्हा जी लौकिक कर्म तो करतो किंवा जी धार्मिक कर्म तो करतो ती कर्म न्यास म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने करतो की हे केलेलं आहे कृष्णार्पण वस्तू. जे कर्म केलं ते त्याला अर्पण. भगवंताने गीतेत म्हटलंय, यत करोशी यत जुहोसी यत अश्नसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे सगळं तो मला अर्पण कर. मग त्याप्रमाणे तो त्या कर्माचा न्यास करतो, याचा अर्थ त्याने जे कर्म केलेलं आहे ते सगळं तो भगवंताला अर्पण करतो. म्हणजे मी केलेलं आहे असं तो म्हणत नाही. मग पुढे म्हटलेलं आहे 9व्या सूत्रामध्ये, तस्मिन अनन्यता तद्विरोधेषु उदासीनता च. जी कर्म
भगवंताला अनु

0: अनुकूल आहेत त्या बाबतीत तो अनन्य असतो. उदाहरणार्थ पूजा करणं, प्रवचन ऐकणं, आध्यात्मिक ग्रंथ वाचन करणं, एखाद्या धार्मिक पुथीचं पारायण करणं, पंढरपूरला जाणं, आळंदीला जाणं, सज्जनगडला जाणं, एखाद्या धार्मिक शिबिराला जाणं, या सगळ्या कर्माच्या बाबतीत अनन्यता, त्या बाबतीत तो थोडा सुद्धा मागे असत नाही. पूर्ण एकरूप, पूर्ण तद्रूप, पूर्ण तल्लीन अशी त्याची अवस्था असते. आणि जी कर्म भगवंताच्या प्राप्तीला विरोधक आहेत त्या तिथे भूमिका कशी असते, तद विरोधीशु उदासीनता. उदासीन हा एक शब्द नीट समजून घेण्यासारखा आहे. ज्या गोष्टी ईश्वर प्राप्तीला विरोधी आहेत, उदाहरणार्थ अनेकदा आपले नातेवाईक आपल्या ईश्वर प्राप्तीला विरोधी असतात. काय देवदेव करताय, काय प्रवचन ऐकताय, ज्यावेळेस पूर्वी हे कुठे असत का माया, ब्रह्मन, ईश्वरन, भक्ती, समर्पण या सगळ्या कल्पना आहेत, तुम्ही तुमचा वेळ वाया घालत आहेत असं म्हणणारे लोक असतात. पण त्या बाबतीत हा कसा असतो, उदासीन. म्हणजे परमेश्वराच्या विरोधी जे वातावरण घरामध्ये आहे किंवा बाहेर आहे त्याबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष असत नाही. उदासीन म्हणजे तुम्ही तटस्थ असता, उदासीन म्हणजे तुम्ही अलिप्त असता. बघा ना, मी एवढं देवाचं करतो, मला आई फार विरोध करते. बघा ना, मी एवढं देवाचं करतो, आमच्या यांना अजिबातच आवड नाहीये, सारखे मला त्रास देत राहतात, अशी कंप्लेंट घेत असत नाही. त्याला हिंदी शिकायत म्हणतात. शिकायत काही नाही, जे आहे ते सगळं परमेश्वराची योजना आहे. विवेकानंद कैरो मध्ये होते, इजिप्तला कैरो मध्ये ते प्रवास फिरत होते. संध्याकाळी त्यांचं प्रवचन झालं, प्रवचन रात्री 9:30 संपलं आणि आता घरी परता येत. त्या काळामध्ये वाहन होतं काही नव्हती, पायपी जायचं, अंतर फार नव्हतं, मैल भरत होत. फिरत फिरत चालले, विवेकानंद बोलतायत, त्यांच्याबरोबर त्यांचे 4-5 शिष्य आहेत, त्याने सगळं ऐकतायत आणि तेव्हा त्यांचा रस्ता चुकला. सगळ्यांचं लक्ष विवेकानंदांच्या बोलण्याकडे असल्यामुळे विवेकानंद उजवीकडे वळले की ते उजवीकडे वळायचे, विवेकानंद डावीकडे वळले की ते डावीकडे वळायचे. आणि विवेकानंदांना रस्ता काही माहिती नव्हता, ते मनाने तसं बोलण्याच्या नादात वळायचे, तिथे वळले. आणि करता करता एकदम त्यांच्या लक्षात आलं की वेश्याचा मुल्ला होता, तिथे ते जाऊन पोहोचले. जेव्हा ते त्या वाड्यामध्ये पोहोचले तेव्हा 4-5 अर्धनग्न स्त्रिया विवेकानंदांना हाक मारायला लागले. त्यांना म्हटले की आपलं गिरायक आलं. या दृष्टीने ते विवेकानंदांकडे बघायला लागल्या. विवेकानंदांच्याकडे पाहत राहिले आणि एकदम डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. द्वेष निर्माण होत नाही, करुणा निर्माण होते. जे लोक देवाचं करत नाही त्यांच्याबद्दल राग येत नाही, त्यांच्याबद्दल अनुकंपा निर्माण होते की अजून हे त्या मायेमध्ये अडकलेले. विवेकानंदांच्या बरोबरच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी रुमाल काढले, नाकात रुमाल लावले, तिरस्काराने त्या बायकांकडे पाहायला सुरुवात केली की काय या स्त्रिया आहेत. विवेकानंदांनी त्यांच्या बरोबरच्या स्त्रियांना विचारलं, शिष्यांना विचारलं, या स्त्रियांच्या उन्नतीसाठी तुम्ही काय केलं आहे म्हणून त्यांचा तिरस्कार करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाला. तुम्ही यांना धन्यवाद द्या. या स्त्रिया स्वतःच शरीर विकतात म्हणून तुम्ही पतिव्रता म्हणून समाजामध्ये मिळू शकता. आता त्या गोष्टीकडे पाहण्याचा एकदम दृष्टिकोनच बदलून गेला. आता त्या पतीच्या स्त्रिया आहेत आणि ईश्वर प्राप्तीतला अडथळा आहे ही विवेकानंदांची भूमिकाच नाहीये. उदासीनता, त्याच्याबद्दल अनुकंपा निर्माण होईल, करुणा निर्माण होईल, पण त्याच्याबद्दल तिरस्कार किंवा द्वेष असा निर्माण होणार नाही. आकर्षण निर्माण होता कामाने आणि विद्वेष निर्माण होता कामाने. विद्वेष हा सुद्धा आकर्षणाचा एक वेगळा भाग आहे. म्हणून यन न द्वेष्टी न कांक्षती, इच्छाही बाळगत नाही आणि द्वेषही करत नाही. टीव्ही पाहावासाही वाटता कामाने आणि टीव्ही बद्दल चिडही असता कामाने. टीव्ही कुठे झालं असलं की माझं डोकं भडकत, हा सुद्धा मनुष्य आसक्तच आहे. फक्त शीर्षासनाचा आसक्त आहे, खाली डोकं वर पाहिजे. उलट आकर्षण आहे, रागाबद्दल आकर्षण आहे. म्हणजे जसा अनुराग आहे तसं क्रोधाचं आकर्षण हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे. हा मनुष्य कसा आहे, जे अनुकूल आहे त्याच्याशी अनन्य आहे, जे विरोधी आहे त्याच्याशी उदासीन आहे, लढत बसत नाही, तो विरोध नाहीसा करावा, ते विरोध करणारे नष्ट व्हावेत अशा प्रकारची भावना बाळगत नाही, त्यांच्याबद्दल त्याची भूमिका जी आहे ती उदासीनतेची असते, जे सूड भावनेची नसते, की ठीक आहे अजून त्यांना तो लाभ झालेला नाहीये, अजून ते या अवस्थेमध्ये आहे, केवळ तरी परमेश्वर त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेईल. आम्ही आज बीच वरती फिरायला गेलो होतो काळ्यासाहेबांच्याबरोबर, ट्राम मेट्रो हे सगळे पाहिल्यानंतर ते बीच वर गेलो. आता बीच वरलं जे वातावरण होत ते आकर्षितही त्यांनी होता कामा नये, आणि त्याचं देशही वाटायचं काही कारण नाहीये. ते लोक त्या अवस्थेला आहेत, केव्हा तरी त्यातनं ते बाहेर पडतील, केव्हा तरी त्यांना परमेश्वराबद्दल आसक्ती निर्माण होईल. परत मनात आपण प्रार्थना करावी की केव्हा तरी यांना तू आता उपरती दे, ते केव्हा तरी तृप्त होतील, त्याबद्दल त्यांना किळस निर्माण होईल, चौघे नकोस वाटायला लागेल, भौतिक जगताबद्दलचं व्यर्थत्व लक्षात येईल, आणि ते आपोआप केव्हा तरी कुठल्या तरी जन्मामध्ये भगवंताकडे ओढले जातील. मग भक्ताची भूमिका जी असते ती तटस्थतेची असते. म्हणून ज्यांनी त्रास दिला ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याशी भांडत बसले नाही. ज्या अयोध्येतल्या लोकांनी सीतेबद्दल शंका घेतली, सीतेने अयोध्येत परत आल्यानंतर भूमीमध्ये प्रवेश केला. आता मी अयोध्येत राहते, मग शहा येऊन नेमते, प्रत्येकाकडे बघते कोणी कोणी काय काय केलंय, सगळ्यांना खटले दाखल करते, कोण कोण माझ्याकडे शंका घेत होत काय नाही, त्यांच्याकडे ठीक आहे, त्या काळात त्यांनी असं केलं, परमेश्वर त्यांच्याकडे बघून घेईल, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अशी उदासीन वृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये राहते. मात्र परमेश्वराशी जे अनुकूल आहे त्या बाबतीत अनन्यता, अनन्यता म्हणजे पूर्ण एकरूपता. भगवंताचं आश्वासन आहे गीतेमध्ये, अनन्या चिंतयंतो मा, ये जना पूर्वीपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यहम्. तो सतत भगवंताच्या अशा अनुसंधानामध्ये राहतो, अन्यने तो भगवंताचं चिंतन करत राहतो, जे त्यात अडथळा निर्माण करतात त्यांच्याबद्दल तो उदासीन होतो, आणि भगवंताला त्यांच्या कल्याणा प्रित्यर्थ, त्यांच्या उत्कर्षा प्रित्यर्थ प्रार्थना करत राहतो. भगवान बुद्धांचं एक गोड वचन आहे, भगवान बुद्ध म्हणतात, तुमच्या प्रार्थना जर शत्रूच्या कल्याणासाठी नसतील तर त्या व्यर्थ आहे. अद्वैता सर्वभूताना अजात शत्रुत्व, मग त्यांच्याबद्दल सुद्धा आज करुणा असते. म्हणून प्रल्हादाला हिरण्यकशिपूबद्दल क्रोध नाहीये, द्वेष नाहीये, पण उदासीन आहे. याचा अर्थ त्या हिरण्यकशिपूला जेव्हा भगवान विष्णू नरसिंह अवतारात पोट फाडून मारतात तेव्हा माझ्या वडिलांना मारू नका हा इंटरेस्ट दाखवला नाही, ही उदासीनता, की तुम्ही असं करू नका, माझे वडील तेव्हा तुम्ही काय करताय. परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराला त्याने गदा मारली, इथं आहे का भगवंत, भगवंत प्रकट झाले, वडिलांचं काम संपलं. म्हणजे ज्या गोष्टी अशा विरोधी आहे त्यांच्याबद्दल उदासीन असतो, याचा अर्थ त्यामध्ये तो आसक्त असत नाही. जेव्हा वडिलांना सांगितलं याला उकळ द्या, तेलाच्या कडीत फेकून द्या, तेव्हा वडिलांची भूमिका काय होती, तो त्या लोकांना म्हणाला आता मला मरावंच लागणार आहे, तर इथं आई वडिलांना नमस्कार करून घेतो, मी बापा नमस्कार करणार नाही, तो काय बाप आहे का, मला असं तेलाच्या कडीमध्ये फेकतो आहे, ती भूमिका नाहीये. पुन्हा तेलाच्या कडीमध्ये फेकलं जाणार आहे त्याच्याने वडिलांना नमस्कार करायला गेला. नचिकेताने पाहिलं की आपले वडील भाकड घे दान देत आहे, सर्वस्व दान सांगितलंय, हे चांगल्या घे सगळ्या गोट्यात ठेवतायत आणि भाकड घे दान देत आहे, ते विचारलं तुम्ही मला कोणाला दान देणार आहात, रागाच्या वेळी तुडील म्हणाले तुला मी यमाला दिलं, जा आता यमाकडे गेला. तीन वर यमाने त्याला देऊ केलंय, पहिल्या वरान त्याने काय सांगितलं, मी जेव्हा घरी परत जाईन तेव्हा माझे वडील माझ्या बाबतीत अनुकूल असू दे, माझ्या वडिलांना धडा शिकव, हे मला सांगता आलं तर वडिलांना पनिशमेंट कर, फार शहाणपणा करतायत, मला असं ते बोलले. उलट त्यांना पहिल्यांदा माझ्या वडिलांची माझ्याबद्दलची भूमिका अनुकूल असू दे, त्यांना माझा राग आलेला असू देऊ नको, पण त्याचबरोबर वडील असं का करतायत, प्रश्न निर्माण झाला की त्याने चांगला काही दान करायला पाहिजे, त्यांना पुण्य मिळणार नाही एवढं यज्ञ करतायत, पण यथा सांगरे कर्म ते घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना, अशा अवस्था यांची होती आहे. म्हणजे नचिकेताची भूमिका जी आहे ती उदासीनतेची आहे. वडिलांच्या बद्दल क्रोध आहे, वडिलांबद्दल आसक्ती नाही. प्रल्हादाला वडिलांबद्दल द्वेष नाही, वडिलांबद्दल आसक्ती नाहीये. परमेश्वर मारतोय, ईश्वराची लीला आहे, ईश्वराचं कार्य आहे. अशा पद्धतीनं हा मनुष्य भक्ती प्राप्त झाल्यानंतर भगवंताशी अनन्य आणि ज्या गोष्टी भगवत विरोधी आहे त्या बाबतीत तटस्थता, उदासीनता. दहाव्या सूत्रात नारदांनी अनन्यतेची व्याख्या केलेली आहे. अन्य आश्रयाणां त्याग अनन्यता. कशाला अनन्य म्हणायचं? इतर आधार घ्यायचे नाहीत. मनुष्याचा हा स्वभाव आहे की कोणाचा तरी आश्रय त्याला घ्यावा असा वाटतो. आपण संसारामध्ये का पडलो? एकाकी नरमे आपण प्रभ्रमच आहोत. एकट्याला असुरक्षित वाटायला लागलं, इनसिक्युअर वाटायला लागलं, म्हणून आपण परिवारामध्ये असू म्हणजे मग आपलं सगळं व्यवस्थित होईल. मुलं बाळ म्हातारपणे आपल्याला विचारतील, आपली सेवा करतील. कुठल्या तरी भावनेतनं आपण या सगळ्या व्यापामध्ये अडकलो. इथं कोणाचं तरी आश्रय घ्यावं असं वाटणं, पैसे असं म्हणजे फार बरं होईल, खात्यात पैसे असले पाहिजेत, म्हणजे आपल्याला आधार जर झाला तर झटकन आपल्याला मेडिकलचं बिल भरता यावं, आपल्या मुलांना त्रास होऊ नये, मग आपली सगळी व्यवस्था आपण करून ठेवावी. म्हणजे पैशाचा आधार वाटतो, सत्तेचा आधार वाटतो, पदाचा आधार वाटतो, परिवाराचा आधार वाटतो. आणि इथं हा भक्त कसा असतो? अन्य आश्रयाणां त्याग. त्याचं वर्णन रणनीशाने केलेलं आहे, बेसहारे हो जाओ. जोपर्यंत कोणाचा तरी आधार वाटत असतो तोपर्यंत तुम्ही परमेश्वराकडे आकृष्ट होणार नाही. कारण कोणाचा तरी आधार आहे. द्रौपदीची ती कथा प्रसिद्ध आहे की जेव्हा वस्त्रणाचा प्रसंग आला पहिल्यांदा तिला काय वाटलं? आपले पती आपल्याला यातना वाचवतील. कोणाचा आधार वाटला? पतीचा आश्रय वाटला. जेव्हा पाची पांडवांनी खालीमाना घातल्या की आम्ही आता दास आहोत, आम्ही काही करू शकणार नाही, मग असं वाटलं सासरे आपल्याला यातना बाहेर काढतील, म्हणून धृतराष्ट्रांकडे गेली. धृतराष्ट्र ऐकलं मुलं माझं ऐकत नाहीत, म्हटलं मी काय करू. धृतराष्ट्रांनी उपरणं झटकलं, मग असं वाटलं अजय सासरे यात लक्ष घालतील, म्हणून भीष्मांकडे गेले. भीष्मान सांगला बाबा मी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं आहे, माझी बुद्धी भ्रष्ट झाली, म्हटलं मी काही करू शकणार नाही. मासटलं आचार्य काहीतरी बघतील, द्रोणाचार्यांना विचारलं. द्रोणाचार्य म्हटले मी पैशाला विकला गेलेलो आहे, अर्थस्य पुरुषोदा, आता मी त्यांचा पगार नोकर आहे, मी मालकाच्यावरती काही बोलू शकत नाही, कारण मला माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. जेव्हा सगळे आधार तुटले, बेसहारा हो जाओ, सगळे आधार तुटल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं आता कृष्णाशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. समर्थांचे जे शेवटचे श्लोक आहेत, दासबोध संपल्यानंतर आपण म्हणतो, म्हणून आम्ही रामदा श्रीराम चरणी अमृता विश्वास, कोसळोने पडो हे आकार अनेकांची वासन पाहू. सायामासी हनुमंत आराध्य देवत श्री रघुनाथ गुरु श्री राम समर्थ काय होणे दासासी. जे मौलीने म्हटलेलं आहे, सद्गुरु सारे का आता पाठीरा का इतरांत आले का कोण करी. राजाची कांता काय भीक मागे, मनाची दोघे सिद्धी पावे. मनात यायचा अवकाश मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नातुने जाते, कृपा केली रघुनाथे प्रचित येते. मागे ज्ञानेश्वरांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यात आपण अनुभव घेतला की जे ज्या कल्पना होत्या त्या सगळ्या दिवसभरामध्ये आपल्या साकार झाल्या. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नाचली जाते. पण त्यासाठी आधार कोणाचा घ्यायला पाहिजे? त्याचा आधार घ्यायला पाहिजे. मग तो भक्त अन्य कोणाचा आधार घेत नाही. माता राम मत्पिता रामचंद्र, स्वामी राम मत्सखा रामचंद्र, सर्वस्व मे रामचंद्रोदयालु, न अन्य जाने नैव जाने न जाने. उद्योग महाराज परिवार भाऊसाहेब केतकर होते पोटा दुखा लगे प्रचंड वेदना वाला लगे वेदना वाला लगे डॉक्टर आले तपासलं हरनियाचं ताबडतोब ऑपरेशन करायला लागले तुमचा हरनिया म्हणजे स्टॅग्नंट झालेला आहे इमिजिएट ऑपरेशन केलं नाही तर तुम्ही खलास व्हाल म्हटले त्यांनी तुम्ही पुढे व्हा मी मुलाला बोलावतो आणि मग ऍडमिट होतो एक ऍडमिट व्हायला तयार नाही मुलांनी डॉक्टर सांगितलं वडील काही ऐकत नाही त्याने सांगितलं मी आता अंथरुणामध्ये भगवंताचं नामस्मरण करणार आहे मी महाराजांना प्रार्थना केलेली आहे माझं काय व्हायचं असेल ते महाराज बघून घेतील मी काही डॉक्टरांकडे येणार नाही दुसऱ्याशी सकाळी डॉक्टर आले की काय आता आहेत की नाही कोण असतो की म्हणून उत्सुकतेने पाहायला आले जिज्ञासा म्हणून तर काय नाही बसले होते आरामशी डॉक्टरने पुन्हा त्याला बेडवर पडायला सांगितलं पुन्हा पोट तपासलं काय नाही म्हटलं हरण्या वगैरे काही नाहीये कोणाचा आश्रय घेतला महाराजांचा आश्रय सगळ्या डॉक्टरांचे डॉक्टर अन्य आश्रयांचा त्याग म्हणजे अनन्यता एकाच वेळेस दोन तीन लोकांचे आश्रय घेतले याचा अर्थ ती अनन्यता झाली नाही तो व्यभिचार झाला इथं हा भक्त पूर्णपणे त्या भगवंतावरती अवलंबून असतो म्हणून समर्थाने म्हटलं एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सकळ काही एक कुठला तरी आश्रय घ्या बदाया जने पाहता राम एको करी बाण एको मुखी शब्द एको क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको तरा जानकी नायकाचा विवेको एक त्याला धरून ठेवा बाकी कोणाचाही आश्रय घेऊ नका बाकीचे सगळे आश्रय जे आहेत ते आश्रय हे तात्पुरते आहेत ते कंडिशनल आहेत ते तुमचं शोषण केल्याशिवाय तुम्हाला ते आधार देणार नाहीत पण हा एक आश्रय असा आहे की ज्या आश्रयामुळे तुम्हाला कोणाचंही मिंदे पण येणार नाही आणि एक प्रकारचा रुबाब हा तुमच्या जीवनामध्ये त्या आश्रयामुळे प्राप्त होईल म्हणून सगळे आश्रय सोडतो आपण जर चेतन आहोत तर जडाचा आश्रय का घ्यायचा हे बाकी सगळे आश्रय जे ते जड आहेत मनुष्य सुद्धा जड आहे वस्तू सुद्धा जड आहे घर सुद्धा जड आहे ज्याचा आपण आश्रय घेत आहोत त्या सगळ्या वस्तू कशा आहेत जड आहेत आणि आश्रय घेणारा कोण आहे चेतन आहे चेतनाने जडाचा आश्रय घेणं म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानकडनं मदत मागण्यासारखं आहे आपण सदा चेतन आहोत जडाला आपला आश्रय आहे ज्याला आपला आश्रय आहे त्याला सोडून आपण काय करत राहतो त्याच्यात अधीन होतो मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम जय जय गुरी
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर प्रस्तुती भक्तिसुधा

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00। श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज 11:45। याचं पुनःप्रसारण 6:30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील हा 15वा श्लोक आपण पाहतो आहोत। मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी मी। चिरंजीव हे सर्व ही मानताती, अकस्मात सांडून या सर्व जाती। आता हा श्लोक देखील काळाचं जीवनातील स्थान काय आहे हे स्पष्ट करणारे आहेत। या श्लोकात म्हटलं आहे हे जग मना पाहता सत्य हे मृत्युभूमी। हे जग जे आहे ही मृत्युभूमी आहे, हा मृत्यूलोकच आहे। येथे जो जन्म घेतो त्याला मृत्यू हा निश्चित आहे। जीवनात बाकी सर्व गोष्टी घटना घडत असतात, त्या बदलणाऱ्या आणि अनिश्चित असल्या तरी मृत्यू मात्र सर्वांना निश्चित आहे। लहान थोर, स्त्री पुरुष, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, कोणीही यातून सुटू शकत नाही। किंबहुना मृत्यू हीच प्रकृती असून जीवन ही विकृती आहे असंही म्हटलेलं आहे। प्रत्येकाला मरण निश्चित, पण ते केव्हा, कधी, कुठं येणार हे मात्र कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे सोयीस्करपणे मनुष्य मृत्यूकडे दुर्लक्ष करतो आणि अज्ञानाने, अहंकाराने मी म्हणत छाती पुढं काढून चाललेला असतो। जिता बोलती सर्व ही जीव मी जगामध्ये नाना व्याप करत असतो। वस्तुतः सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश। काय केव्हा कोणावर झडप घालील आणि त्याचा देह पडेल ते सांगता येत नाही। येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरला असे। पण देह पडण्यापूर्वीचं जीवन कसं घालवलं, कोणकोणती बरी वाईट कर्म केली आणि अंतकाळ आता कसा येणार याचा विचार व्हायला हवा। वस्तुतः जो अहंकार आत्म्याकडे पडायला पाहिजे तो देहाकडे पडतो आणि त्यामुळे तो जीव अहंकाराने, गर्वाने फुगून जातो। स्वतः आपण म्हटलंय तसं चिरंजीव हे सर्व ही मानतात, आपण चिरंजीव आहोत, आपल्याला काही कुठेही धोका नाही असं समजतो, पण प्रत्यक्षात अकस्मात सांडून या सर्व जाती। जन्मभर कष्ट करून अथवा येन केन प्रकारेण नाना भल्याबुऱ्या मार्गानं जे काही जमवलेले असतं ना, धनदौलत, ऐश्वर, सत्ता, माणसं, ते सर्व सोडून त्या जीवाला अकस्मात इथून जावं लागतं। पण ह्याचं स्मरण आहे का, मृत्यूबद्दल दासबोधात एक स्वतंत्र समास समर्थाने लिहिलेलं आहे। ते म्हणतातच मृत्यू कोणाला सोडत नाही। मृत्यन म्हणे योगाभ्यासी, मृत्यन म्हणे संन्यासी, मृत्यन म्हणे काळासी वंचू जावे। गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनेचे कुबेर मृत्युपंथे। आयसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी। अशी सर्व प्रकारची मंडळी काळाच्या भक्षस्थानी पडली, पण जी स्वरूपाकार झाली ती मात्र मरून अमर झाली। ती देहाने गेली पण आत्मरूपाने अमर झाली। त्यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे। समर्थांच्यासारखे संत महंत सामान्य बद्ध जीवाला परिस्थितीची जाणीव करून देतात, अज्ञान निद्रेतून जागृतीत आणायला पाहतात आणि दुर्लभ असा नरदेह लाभला आहे त्याचे सार्थक करून घ्या असा उपदेश करतात। कारण पशुदेही नाही गती, पशुदेहात जन्म आला तर जीवाला उद्धाराचा मार्ग मिळत नाही। ते जन्म फक्त भोगासाठीच असतात, पण नरजन्म मात्र विवेकानं विचाराने वागल्यास भगवत भक्ती करून त्या जीवाला उद्धरून जाता येतं। म्हणून याच्यात म्हटलं की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानता जाती, अकस्मात सांडून या सर्व जाती। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: बाळाचा अंगणग देव दिसाचा आला
1: कल्याण होईल ग बोलतो तुझ राम धर्माच

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया, संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:30 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली गदी माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज मंगळवार, आषाढ शुद्ध चतुर्दशी, अर्थात 28 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र। संध्याकाळी 6:18 पौर्णिमा प्रारंभ होत आहे। आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम। श्रीमद भगवद्गीतेतल्या ह्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांच्या नामाचं संकीर्तन संपूर्ण पापांचा नाश करणारं आहे आणि ज्यांना केला गेलेला नमस्कार संपूर्ण दुःख शांत करतो, त्या परमतत्व स्वरूप श्री हरीला नमस्कार करावा। या कलियुगात भगवन नामाचा सर्वात अधिक महिमा आहे। जरी नामाचं महात्म्य सत्य त्रेता द्वापार आणि कली या चारही युगात आहे, तरीही कलियुगात मानवासाठी भगवन नाम हेच मुख्य आधार आहे। भगवन नाम हेच कल्याणाचं सुगम आहे, आश्रय आहे आणि सर्वपरी साधन आहे। भगवन नामाचा एक मानसिक जप होतो, एक उपांशू जप होतो, एक साधारण जप होतो आणि एक संकीर्तन होतं। मानसिक जप ज्यामध्ये मनानेच नामाचा जप आणि चिंतन होतं, तसंच ज्यामध्ये कंठ जीभ आणि ओठ हालत नाहीत असा मानसिक जप असतो। उपांशू जप म्हणजे ज्यामध्ये मुख बंद राहत असून कंठ आणि जिभेनेच जप केला जातो, तसंच तो स्वतःच्या कानालाही ऐकू येत नाही। साधारण जप ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या कानाला नाम ऐकू येतं आणि दुसऱ्यांनाही नाम ऐकू येतं। आणि संकीर्तन म्हणजे ज्यामध्ये रागरागिण्यांच्या सहाय्याने उच्च स्वरामध्ये नामाचं गायन केलं जातं। भगवंताच्या नामाशिवाय त्याच्या लीला गुण प्रभाव इत्यादींचंही कीर्तन होतं। ह्या सर्व जपाच्या प्रकारांमध्ये नामसंकीर्तन फार सुगम आणि श्रेष्ठ आहे। नामसंकीर्तनात संपूर्ण तल्लीन होऊन भगवंताकडे पूर्ण मन लावलं की लोकवासना देहवासना शास्त्रवासना ह्या वासना नष्ट पावतात आणि आपण भगवत रूप होतो। भगवंतात मन लावून तल्लीन होऊन नामसंकीर्तन केलं तर त्यापासून एक विलक्षण वायुमंडल बनतं। ते वायुमंडल संपूर्ण आकाशमंडलात प्रविष्ट होतं आणि त्यामुळे संसाराचं हित होतं, कारण शब्द हा व्यापक आहे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

सूर्याची उपासना करताना हा जो सूर्य आहे तो सूर्य आमचा उपास्य आहे, त्याचं कारण असं की त्या ईश्वराला कशात पाहावं, ह्या सृष्टीमध्ये त्या ईश्वराला पाहावं असं स्थान किंवा अशी देवता किंवा असं प्रतीक, कारण हे सगळं प्रतीक आहे. गणेश आम्ही प्रतीक घेतलेलं आहे, त्या परब्रह्माला ते रूप दिलं आहे, ते आम्हाला आवडलं. पुराणांतर्गत त्याच्यामागे इतिहास आहे, त्याप्रमाणे त्याचं रूप आहे, त्याप्रमाणे त्याचं रूप आहे म्हणजे ते रूप आम्हाला वाटलं म्हणून गणेशाला हत्तीचं मस्तक लावलं, आम्हाला वाटलं म्हणून लंबोदर केलं असं आहे का? किंवा विष्णू आम्हाला बरा वाटला म्हणून शंखचक्र गदापद्म देऊन त्याला चतुर्भुज केला असं आहे का? किंवा शंकराला आम्ही रुद्र म्हणून त्याच्या ठिकाणी आम्ही एक स्वयंभू पिंडी याची संकल्पना केली आणि त्याचं जे रूप आहे कर्पूर गौर असं जे रूप आहे ते रूप आम्ही त्याला दिलं, हे आमच्या आवडीने दिलं का? तर हे आम्ही आमच्या आवडीने दिलेलं नाही, मग हे कशातून निर्माण झालं? या सर्व ज्या देवता आहेत, या सर्व देवतांची जी स्तोत्र आहेत, या सर्व देवतांचे जे मंत्र आहेत, या सर्व देवतांच्या उपासना पद्धतींमध्ये जे जे आम्ही अवलंबलं आहे, सूक्त नामजप त्याच्यामध्ये त्याच्याविषयीची स्तोत्र प्रार्थना मंत्र जे जे काही आहे आमच्या उपासनेचं वैशिष्ट्य आहे. जगभरामध्ये काय कोणी प्रेयर करत नाही का? मुसलमान माणूस काय नमाज पढत नाही का? तो पण नमाज पढतो. जगामध्ये ख्रिश्चन मनुष्य स्वा रविवारी त्याच्या ठिकाणी जाऊन चर्चमध्ये तो पण प्रेयर करतो. मग आमच्या उपासनेचं वैशिष्ट्य काय? आमच्या उपासनेचं वैशिष्ट्य एकच आहे की आधी ते आमच्या भाषेपासून सुरू आहे. आमची ही जी भाषा आहे, ही संस्कृत किंवा आमची देवनागरी, ही ज्यातून निर्माण झाली आहे त्याचा मला विषय फार विस्ताराने मांडायचा नाही, पण आपण त्या उपासनेशी आलो आहे म्हणून थोडक्यात मांडते की ज्याच्यावरती जगामध्ये प्रयोग झाले की ही जी अक्षरं आहेत ह्या अक्षरांची इंग्रजी स्वाहिली उर्दू अशा सगळ्या ज्या मूळ लिपी ज्याच्या भिन्न भिन्न आहेत त्या भिन्न भिन्न लिपींशी तुलना केली, ती पोकळ धातूच्या नळकांड्यांनी ती अक्षरं तयार केली आणि त्याच्यातून फुंकर मारली म्हणजे एका विशिष्ट कंपन संख्येला ह्या आमच्या अ आ ई ह्या मुळाक्षरांच्या मधून अमधून अ आमधून आ ईमधून ई क मधून क ख मधून ख असे नाद निर्माण झाले. पण ह्या इतर कोणत्याही भाषेमध्ये अशी कोणतीही विशिष्ट कंपनसंख्या नाही, फ्रिक्वेन्सी नाही की ज्या फ्रिक्वेन्सीला ज्या कंपनसंख्येला त्या अक्षरामधून तो नाद निर्माण होईल. आणि मग तो नाद जेव्हा कागदावर नोंदवला तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की जो नाद आहे जो आम्हाला ऐकायला आला कानाला की अमधून अ आमधून आ, तो नाद जसा आज आपण ECG नोंदवतो, हृदयाचं काय करतो आपण, त्या एका विशिष्ट तो जो नाद आहे तो नादच तर नोंदवतो आणि त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आपल्याला ग्राफ देतात. तसाच ह्या अक्षरामधून निर्माण झालेला जो नाद आहे तो नाद जर कागदावर नोंदवला तर त्या अमधून निघालेला नाद अ असं अक्षर निर्माण करतो, आमधून निर्माण झालेला नाद आ असं अक्षर निर्माण करतो. आणि जगभरात कुतूहल निर्माण झालं की ही एकटी एक भाषा अशी आहे की संस्कृतोद्भव असलेल्या भाषा या मुळामध्ये असलेली लिपी की जे बोलतो तेच ऐकायला येतं, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर ऑडिओ व्हिज्युअल लेवलवरती किंवा दृकश्राव्य पातळीवरती ऐकणं आणि पाहणं या दोन्ही पातळीवरती या भाषेत 100% साधर्म्य आहे. अशी ही भाषा मोठी शास्त्रीय आहे आणि त्याच्यापेक्षा त्याचं सौंदर्य आमच्या प्रार्थना स्तोत्र मंत्र जपमंत्र सूक्त याच्यामध्ये आहे की त्या त्या ऋषींना ज्या स्तोत्र सूक्तांचं स्फुरण झालं आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे गणेशाचं सूक्त असं का म्हटलं, हे वरचं खोडून टाका, कारण फलश्रुती सगळ्यांना सारखी आहे, सगळ्यांचा महिमा एकच आहे की तू रुद्र आहे, तू चंद्र आहे, तू अमुक आहे, तू तमुक आहे, हे सगळ्यांनाच सारखं आहे. मग आपल्याला जर वाटलं की हे स्तोत्र छान आहे तर ह्या स्तोत्रावरती विष्णू लिहिण्याऐवजी गणपती लिहून गणपती करता म्हणू, काय बिघडलं? पण म्हणाले तसं होऊ नाही शकत. त्याचं कारण आहे हे ज्याच्या करता स्फुरलंय, हे ज्याच्या नावाने निर्माण झालेलं स्तोत्र आहे
ते स्तोत्र म्हटलं की त्या स्तोत्रातून ती देवता प्रकट होते, आणि ती देवता प्रकट होते याचा शोध श्रीमती फिनलांग नावाची साऊंड एनर्जीवर काम करणाऱ्या बाईनी 1909 साली हा शोध लावलेला आहे, आणि तिचा जो शोध आहे तो आजही म्हणजे नोंद केलेला आहे, म्हणजे आजही तो संदर्भ आपल्याला पुस्तकांमध्ये बघायला मिळतो. आणि त्यामुळे असं आहे की अथर्वशीर्ष म्हटलं तर गणेशाचीच मूर्ती तयार होते, जर आम्ही विष्णू सहस्रनाम म्हटलं तर विष्णूचीच मूर्ती तयार होते, रुद्राध्याय म्हटला तर भगवान शंकराचीच मूर्ती तयार होते, श्री सूक्त म्हटलं तर देवीचीच मूर्ती तयार होते. म्हणजे आम्हाला वाटलं किंवा बाय चॉईस आम्ही ह्या देवतांना ही रूपं दिलेली नाही आहेत, बाय डिफॉल्ट ती रूपं आहेत त्यांची, ती ते काही बदलत नाही, ते तसंच असणार आहे. मारुती म्हटल्यानंतर तो तसाच आहे, देवी म्हटल्यानंतर ती तशीच आहे, तो विष्णू म्हटल्यानंतर तो तसाच आहे. का आहे? त्याचं कारण ते त्याचं जे रूप आहे. आता कसं कसं वर्णन केलं आहे बघा, आपण इथे शब्दाच्या कंपनसंख्यांमधून त्या कंपनसंख्या कागदावर नोंदवून आम्ही सांगतो की विष्णूचं असं रूप आहे. इथे ते स्तोत्र काय सांगतं ते काही असं कागदावर काय नोंदवणार आहे ह्याच्याकरता स्तोत्रात वर्णन नाही आहे. स्तोत्रात तो वर्णन करतो की तो चतुर्भुज आहे, त्याच्यानंतर तो शंकर असेल तर तो नीलकंठ आहे, विष्णू असेल तर श्यामल वर्णाचा आहे, घनश्याम आहे, मेघश्याम आहे, आणि असा भगवंताचं एक एक रूप. देवीचं वर्णन केलं आहे, भगवान शंकराचं वर्णन कर्पूर गौर केलेलं आहे, असं जे गणेशाचं वर्णन करताना त्याचं मस्तक जे आहे ते हत्तीचं आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे पाहिलं आहे ते वर्णन केलं आहे, म्हणजे पाहिल्यानंतर त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आहेत, किंवा उलट जे शब्द मुखातून बाहेर पडलेले आहेत ज्याच्याकरता बाहेर पडले आहेत त्या शब्दांनाच इतकं सामर्थ्य आहे की ते त्याच्याच रूपाचे वर्णन करणारे आहेत. म्हणजे शब्द प्रभावी आहेत आणि रूप आणि समोर उत्पन्न झालं आहे. रूप पाहिलं आहे आणि शब्द स्फुरले आहेत तरी भेद नाही. आणि म्हणून आपण मगाशी म्हटलं ना की दृक आणि श्राव्य पातळीवरती ही भाषा किंवा ही उपासना जी आहे ही उपासना आम्हाला भेद दाखवत नाही. ह्या उपासनेमध्ये सगळं एकच आहे, आणि त्यामुळे ईश्वराचं रूप पाहिलं काय आणि ईश्वराचं नामस्मरण केलं काय दोन्ही एकच आहे. त्यातल्या त्यात अधिक सूक्ष्म काय आहे? अधिक सूक्ष्म नामस्मरण आहे. का? कारण आकाश तत्वाचा तन्मात्र शब्द आहे. आता आपण जर तन्मात्र पाहिले शब्द स्पर्श रूपरस आणि गंध, तर आकाशाचा तन्मात्र शब्द आहे, वायूचा तन्मात्र स्पर्श आहे, अग्नीचा तन्मात्र रूप आहे, जलाचा तन्मात्र रस आहे आणि पृथ्वीचा तन्मात्र गंध आहे. आकाशातून वायू निर्माण झाला आहे, आकाश आणि वायूमधून अग्नी निर्माण झाला आहे, आकाश वायू आणि अग्नीमधून जल निर्माण झालं आहे आणि आकाश वायू अग्नी आणि जलामधून पृथ्वी निर्माण झाली आहे. त्यामुळे उलटं बघत गेलो, एकापेक्षा एक सूक्ष्म कोण आहे, पृथ्वी जास्त स्थूल आहे, त्याच्यापेक्षा जल सूक्ष्म आहे, जलापेक्षा अग्नी सूक्ष्म आहे, अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म आहे, वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे. म्हणजे अग्नी म्हणजे रूप असेल तर रूपापेक्षा नाद अधिक सूक्ष्म आहे. म्हणून आपण ज्या रूपाला पाहतो त्या नामाचं स्मरण करतो, आणि ते जे स्मरण आहे मग ते रूपाचं असेल नाही तर नामाचं असेल, तो संस्कार आहे, तो आम्ही आमच्यावरती केलेला आहे. कसा केला आणि कसा करावा आमच्या उपासनेचं तत्व आहे. त्यांनी सांगितलं उठता बसता कार्य करता सगळ्या वेळी कोणत्याही वेळी नामस्मरणाला कधी अंतरू नये. तर नामस्मरणाला न अंतरण्याचं कारण काय? त्याचं स्मरण सदोदित असावं असं त्या उपासनेचं तत्व आहे. त्याचं कारण असं की ते जे स्मरण आहे ज्याला अव्याहत स्मरण आहे त्याच्याजवळ ती देवता अव्याहत आहे. आता त्याची आणखीन थोडीशी वेगळ्या पद्धतीने विचारणा किंवा जरा चिंतन आपण केलं म्हणा किंवा विचार केला म्हणा, आपल्याकडे उपासना करण्याची जी वेळ आहे ती शक्यतो एक ज्याला ठेवता येणं शक्य आहे
त्यांनी ती ठेवावी. म्हणजे समजा आपल्याला दिवसभरात उद्योगात जमत नाही, रात्री 10 वाजता जमतं, 10 का असेल, 10 वेळ ठेवावी. आपल्याला पहाटे उठून जमतं, पहाटे उठून 5 वाजता बसावं, 6 वाजता बसावं, 7 वाजता बसावं, आपल्या आपल्या दिनचर्येप्रमाणे. एक तासभराची वेळ जर एकदा ठरवली आपण 6 वेळ, की 6 वाजता आपण बसलं पाहिजे उपासनेला. का बसलं पाहिजे? आज उपासना 6 वाजता केली, उद्या 6 वाजता केली, परवा 6 वाजता केली, की आम्ही जेव्हा त्या देवतेला आवाहन करतो आमच्या त्या स्तोत्रानी, नाहीतर मंत्रानी, नाहीतर जपानी, आम्ही प्रामाणिक आहे की नाही माहीत नाही, देवता प्रामाणिक आहेत. आम्ही आवाहन केल्याबरोबर त्या तिथे उपस्थितच आहेत. त्या आम्हाला दिसो की न दिसो, पण त्या उपस्थित आहेत. कारण आमचा अधिकार नाही म्हणून आम्हाला दिसत नाहीत, पण त्या तिथे उपस्थित आहेत. म्हणजे 4 दिवस आम्ही 6 वाजता उपासना केली आणि 5व्या दिवशी नाही केली, 6 वाजता देवता हजर झाली आहे, पण आम्ही त्याला बोलवायला आम्हीच हजर नाही आहे. देवता म्हणते, ठीक आहे, तुला वेळ नाही, चला आता मी जातो, आता तू केव्हा बोलावशील तेव्हा बघू. पण हे जे आहे, हे देवतेनी त्याच्याकरता त्या वेळेवर येणं. आपल्याकडे उपासनेचं सगळ्यात चांगलं सूत्र काय सांगितलं आहे, की 24 तास त्याचं स्मरण असावं, अखंड त्याचं स्मरण असावं. जोपर्यंत आपल्या लक्षात आहे, जोपर्यंत आपण भानावर आहोत, किंवा जोपर्यंत दिवसा आपण कार्य करत आहोत, आपल्या मनाच्या ठिकाणी एक कोपरा त्याच्या स्मरणाचा असावा. लाभ काय आहे त्याचा? तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविषयी हाती धरून या. तो आपल्याला हाताला धरून का चालवतो? त्याचं कारण त्याला कोणत्याच क्षणी आम्ही विसंबत नाही म्हणून त्याला सातत्याने म्हणजे उपासनेचं हे एक सूत्र आहे, की विसरणं ही आमची प्रकृती आहे. त्याचं कारण काय आहे? आम्ही जन्मालाच त्याला विसरण्याकरता आलेलो आहोत, किंवा त्याला विसरलो म्हणूनच जन्माला आलेलो आहोत. आम्ही जे जन्माला आलो ते जर त्याला स्मरणात ठेवून राहिलो असं तर आम्हाला हा जन्म घ्यावाच लागला नसता. ज्या अर्थी आम्ही जन्माला आलो आहे त्याअर्थी काहीतरी विसरलेलं आहे गाढं. त्यामुळे विसरणं ही प्रकृती आहे, हा निसर्ग आहे, हा आमच्या देहाचा स्वभाव आहे. पण स्मरण ठेवणं ही संस्कृती आहे, हा संस्कार आहे. हा संस्कार कशाचा आहे? हा संस्कार स्मरणाचा आहे. आणि संस्कार करत राहावा लागतो, तो आम्हाला सहज होईल तोपर्यंत करतच राहावा लागतो. जसं एकदा मोटर शिकायला घेतली किंवा सायकल शिकायला घेतली, की जेव्हा कुठेही बघून त्या हँडलकडे न बघता आणि पायाचं पॅडल मारण्याकरता कष्ट न करता जेव्हा ती सहज चालायला लागते, मग काहीच बघावं लागत नाही. मग तो पाय आता टेकवायचा का, मग तो कुठं टेकवायचा, टेकतोय की नाही, मग ते हँडल धर राहतंय की नाही, आपल्याला तोल सावरतोय की नाही, एवढं नंतर एकदा आल्यानंतर काही करावंच लागत नाही. एकदा ती सायकल आली की मग काही प्रश्नच येत नाही, ते सहज होतं. तसंच आहे की उपासना ईश्वराच्या स्मरणाकरता सहज होईपर्यंत संस्कार म्हणून ती उपासना करत राहावी लागते. आम्ही 24 तास नाही करू शकलो, नाही करू शकलो, ठीक आहे, एक तासभर करू शकलो, नाही 5 मिनटं करू शकलो. माऊलीनी तर आपल्याला खूपच सवलत देऊन टाकलेली, या 8 पहारा माझारी मोटके निमिष तरी देत जाई गा. मोटकं म्हणजे किती पापणी मिटते न मिटते, निमेष नाही तर उन्मेष, काही पण एक घ्या, एवढंच केलं तरी बस आहे. पण मोटकं पाहिजे, नेमकं पाहिजे, सगळं सोडून पाहिजे, केवळ त्याच्या स्मरणात पाहिजे असो. पण उपासना हा जो संस्कार आहे तो घडला पाहिजे. त्या संस्कारातनं हळूहळू ओढीला गेलं वाढेल तो आपला आपला अधिकार आहे. आपण काय मिळवू, आपण काय मिळवलं, हे सगळं त्या उपासनेच्या संदर्भात आहे. इथे त्यांना त्या उपासनेच्या संदर्भात तसंच सांगायचं. 2-4 गोष्टी आहेत इथे. त्यांनी माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांनी कोणादित्याचा महिमा असं म्हटलं आहे. कोण आदित्य म्हणजे, कोणादित्य म्हणजे कोण आदित्य, किंवा आदित्याच्या ठिकाणी अर्क घातलं तर कोणार्कच होणार आहे. त्यामुळे आपलं जे कोणार्क सूर्यमंदिर आहे ना, त्याच्या आधाराने हा विषय त्यावेळी लिहिलेला असला पाहिजे अशी माझी कल्पना आहे. त्यांनी इथे सांगितलं आहे की सूर्याची उपासना जी आहे ती उपासना करताना, आता सूर्य याला देवता म्हणायचं, आता प्रतीक मानताना काही अडचण नाही आहे. कुणाला प्रतीक माना? उपनिषदांनी सुद्धा म्हणलं
की यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, की ते जे कल्याणतम रूप आहे जे माझ्या जीवाला

आदि पुरुष राहतो, तो परम पुरुष राहतो, पण तू काय केलंयस, हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम, तुझं हे सगळं सुवर्णासारखं लखलखीत पात्र आहे त्या पात्राला तू झाकून ठेवून दिलेलं आहेस. म्हणजे काय झाकलंयस त्या पात्रामध्ये, तर त्या पात्रामध्ये तू साक्षात त्या सत्याला झाकून ठेवलंयस, म्हणजे त्या परमात्म्याला झाकून ठेवलंयस. पूषण ते हे काय कर तू, अपावृणु ते दूर कर, ते त्या ज्या तुझ्या रश्मी आहेत, ते जे तुझे किरण आहेत, ते जर तू दूर केलेस तर त्याच्या आत तो कोण आहे ते आम्हाला दिसेल ना, तर आम्हाला त्याचं आतलं रूप दिसेल. कोण आहे मी? सत्यधर्माय द्रष्टये, मी उत्तम मार्गाने जाणारा मनुष्य आहे, माझ्यासारख्याला दर्शन घडव. आता इथे त्या सूर्य उपासनेच्या बद्दलच जेव्हा सांगितलं आहे त्यावेळी त्यांनी इथे म्हटलं आहे की आता जो संवाद आहे तो रोमहर्षण किंवा लोमहर्षण दोन्ही शब्द वापरलेत. काही संहितांमध्ये रोमहर्षण आहे, कुठे लोमहर्षण म्हटलं आहे. तर त्या रोमहर्षणाचा जो संवाद आहे, त्या संवादाच्या आता आपण आणखीन एक संवाद मागे गेलो, म्हणजे ते मुनिजन आणि रोमहर्षण हे बोलत आहेत. आता मुनिजन आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे, त्यांनी जे सांगितलं ते काय केलं, ते सगळं व्यासांनी एकत्र केलं किंवा ते व्यासांना मिळालं. व्यासांना जे मिळालं ते त्यांनी कुणाला दिलं? आपला शिष्य हा रोमहर्षण. मग त्या रोमहर्षण शिष्याने कुणाला दिलं? आम्हाला दिलं, कारण त्यांनी ह्या पुराणाच्या रूपाने लिहून ठेवलं. म्हणजे हे जे संवाद असतात ना, हे फार पुष्कळ आधीपासून जसे आलेत. आपण महाभारत पाहिलं तरी आपल्याला कळेल की कुणाकुणाचे संवाद आहेत. भागवत म्हणजे आपलं प्रसिद्ध भागवत पुराण पाहिलं तरीसुद्धा कळेल की तो आधी कुणाचा संवाद, मग तो कुणी कुणाला सांगितला, मग ज्याला सांगितला त्यांनी आणखीन कुणाला तरी सांगितला, मग त्याला सांगितलं म्हणून तो आमच्यापर्यंत आला. तसंही इथे, तर आता इथे त्यांनी काय म्हटले की हा ब्रह्मा म्हणतोय, म्हणजे ब्रह्मदेव म्हणतोय की म्हणाले मी तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे ह्या सूर्य उपासनेचं वर्णन केलेलं आहे आणि ती उपासना कशी करावी. तर त्या उपासनेसंबंधी सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणाले ओंड्र नावाचा देश आहे दक्षिण समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूला, आणि त्या समुद्राच्या उत्तर भागामध्ये म्हणाले जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये अत्यंत विद्वान असे, अतिशय अधिकारी असे आणि षटकर्मपरायण असे, वेदामध्ये पारंगत असणारे, इतिहास जाणणारे, पुराण विशारद, सर्वशास्त्रार्थ कुशल असे एकापेक्षा एक श्रेष्ठ, यज्ञशील आणि रागद्वेषरहित असे आपल्या ठिकाणी फार मोठा अधिकार प्राप्त केलेले लोक राहतात म्हणाले. ते सगळे कुणी श्रौत अग्नीची उपासना करतात, तर कुणी स्मार्त अग्नीची उपासना करतात, पण ते श्रेष्ठ असे अग्नी उपासक आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यामुळे इथे ही सगळी भूमी जी आहे ती भूमी यज्ञोत्सवानी पवित्र झालेली भूमी आहे. आता ह्या ठिकाणी बाकीचे सगळे लोक, हे चारही वर्ण जे आहेत त्यातल्या म्हणाले ब्राह्मण वर्णाचं वर्णन केलं, आता म्हणाले ज्यांचं वर्णन करायचं ते बाकीचे जे तीन वर्ण आहेत ते पण संयमी आहेत, स्वकर्म परायण आहेत, त्यानंतर शांत आणि धार्मिक आहेत. त्याही ठिकाणी सर्व लोकांची उपासना ही अग्नीची उपासना चालू आहे, आणि तो जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये भगवान सूर्याचं, म्हणजे ज्याचं नाव कोण, आता आपण कोणार्क म्हणू किंवा कोणादित्य म्हणू काही म्हटलं तरी चालेल, असं तिथे भगवान सूर्य हे कोणादित्य नावानी विख्यात होऊन राहिलेले आहेत. म्हणजे तिथे त्यांचं नाव कोणादित्य किंवा कोणार्क नावानी प्रसिद्ध आहे. तेव्हा मुनिजनांनी त्यांना प्रश्न विचारला की हा औंड्र देश जो आहे, तर ह्या औंड्र देशामध्ये जो सूर्याचं जे क्षेत्र आहे असं तुम्ही म्हणता, किंवा जिथे भास्कर म्हणजे भगवान तिथे निवास करतात सूर्यनारायण असं म्हणता, त्याचं आम्हाला वर्णन करून सांगा. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की हा जो लवण समुद्र आहे, त्या लवण समुद्राच्या उत्तर तटाच्या ठिकाणी हे पवित्र अशा स्थानी हे वसलेलं आहे, आणि ह्या सगळा प्रदेश जो आहे तो वालुकाच्छादित आहे, त्यात सगळ्यात वाळू पसरलेली आहे. आता इथेच ह्या भगवान सूर्याचं हे पुण्यक्षेत्र आहे, पुण्यतीर्थक्षेत्र आहे. म्हणाले जो जे सगळ्या जगामध्ये विख्यात आहे त्याचा आता माहीत नाही मला कोणार्कचा विस्तार किती शिल्लक आहे. इथे वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की सर्व बाजूनी जे एक योजन, म्हणजे एक योजन माहिती त्यांचे आठ मैल, म्हणजे आठ मैलाचा
मैलाची त्रिज्या असलेला किंवा 16

इलाचे व्यास असलेलं असं वर्तुळाकार अशी त्याच्याकरता जागा सोडलेली आहे. आणि तो जो सूर्यनिवास आहे तो कोणादित्य ह्या नावाने विख्यात आहे. ज्या ठिकाणचं दर्शन घेतलं असता मनुष्याला जीवनामधली सुख आणि तसंच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. आणि त्यांनी सांगितलं ह्या स्थानाचं वैशिष्ट्य असं आहे की माघ मासामध्ये जर मनुष्य शुक्ल पक्षाच्या तिथी सप्तमीला जर त्या ठिकाणी जाऊन जर संयमपूर्वक उपवास करील आणि सकाळपासून त्या दर्शनाला सूर्याच्या स्मरणामध्ये राहून जर तिथे तर्पण करील तर त्यांनी असं म्हटलं आहे की तिथे सूर्याची कृपा त्याच्यावरती होते. थोडंसं वर्णन केलं आहे कशी ती पूजा करावी. त्याच्या त्या तंत्रामध्ये जायची गरज नाही, कारण कसं असतं हे एखादं व्रत म्हणून स्वीकारलं की त्या ते व्रत करायचं कसं तर तो ग्रंथ त्या व्रताचं बारकाईने वर्णन करतो. तसं इथे वर्णन केलं आहे की त्या मंदिरात गेल्यानंतर पूर्वाभिमुख होऊन बसा, मग काय काय घ्या, कशावरती त्या सूर्याचं रेखाटन करा आणि मग कसला मंत्र म्हणा, किती वेळ बसा, काय अर्पण करा, असं बऱ्यापैकी ते वर्णन जे आहे. तर त्यांनी त्याच्यात म्हटलं की एक कमळ काढावं, त्या कमळाला कशाप्रकारे उपासना करावी, पूजा करावी, हातांची कोणती मुद्रा असावी, असे ज्याला आपण बारीक बारीक बारीक जे बारकावे असतात ना जे सूक्ष्म सूक्ष्म, तर ते सगळे त्यांनी ह्या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. आता म्हणाले अशा प्रकारे हा जो सूर्य आहे त्या सूर्याची उपासना जो करतो त्याला म्हणाले ह्या सूर्याची कृपा लाभते. आता त्यांनी दुसरं असं म्हटलेलं आहे की सूर्याला अर्घ्य द्यावाच द्यावा. त्यांच्या ह्या सगळ्या उपासना तंत्रामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे ते प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल तर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे. आता आपल्याला जे जमेल ते करावं माणसानी, पण त्यांनी एक फार चांगलं असं व्रत सोपंसं सांगितलं आहे की सूर्योदयाच्या सुमारास जर उगवत्या सूर्याकडे बघून आपण जर त्याला अर्घ्य दिला आणि असा एक वर्षभर जर उगवत्या सूर्याला अर्घ्य दिला तर तो एक आपल्या ठिकाणी मोठा पुण्याचा संचय, आपली काही इच्छा असेल तर ती इच्छा तो पूर्ण करून देतो, आपलं तेज, आपली बुद्धी, आपलं यश वाढवून देणारी ही उपासना आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांना जशी वयाच्या मौंजीबंधनानंतर किंवा वयाच्या 8व्या 5व्या वर्षापासून ती सूर्य उपासना करायला लावतो त्याचं कारणच आहे की जीवनामध्ये यश मिळावं, बुद्धी चांगली तेजस्वी व्हावी, आपल्या प्राणांच्या ठिकाणी बल प्राप्त व्हावं आणि त्या मुलाचं जे जीवन आहे ते आरोग्यसंपन्न, मनाच्या दृष्टीने खंबीर कणखर आणि बुद्धीच्या दृष्टीने तेजस्वी, वाणी तेजस्वी व्हावी. सूर्याचं स्थान डोळ्यांच्या ठिकाणी आहे, या दक्षिण म्हणजे हा उजवा जो डोळा आहे त्या हा नेत्रस्थ पुरुष, या नेत्रामध्ये असणारा जो पुरुष आहे तो आदित्य मंडलातला सूर्य आहे असं वर्णन केलेलं आहे की त्याचं जे स्थान आहे तो दक्षिण नेत्र आहे, या नेत्रातून आपल्या देहात जातो. आणि सूर्याचं वर्णन इथे नाही पण अन्यत्र उपनिषदात करताना त्यांनी असं म्हटलं आहे की माणसाच्या शरीरामध्ये हा माणूस आहे आणि हा जगाशी संवाद साधतोय याच्याकरता प्रभावी जर काही असेल तर फक्त डोळेच आहे. डोळ्याच्या शिवाय असं कोणतंच इंद्रिय नाही आहे की ज्या इंद्रियांनी तो जगाशी अधिकाधिक दळणवळण करू शकेल. सगळा त्याचा जिवंतपणा हा त्याच्या डोळ्यातून प्रकट होतो आणि त्यामुळे तो जो सूर्य आहे त्या सूर्याचं स्थान दक्षिण नेत्रामध्ये आहे असं वर्णन केलेलं आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील हा 15वा श्लोक आपण पाहतो आहोत। मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी मी, चिरंजीव हे सर्व ही मानताती, अकस्मात सांडून या सर्व जाती। आता हा श्लोक देखील काळाचं जीवनातील स्थान काय आहे हे स्पष्ट करणारे आहेत। या श्लोकात म्हटलं आहे की हे जग मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, हे जग जे आहे ही मृत्यूभूमी आहे, हा मृत्यूलोकच आहे। येथे जो जन्म घेतो त्याला मृत्यू हा निश्चित आहे। जीवनात बाकी सर्व गोष्टी घटना घडत असतात, त्या बदलणाऱ्या आणि अनिश्चित असल्या तरी मृत्यू मात्र सर्वांना निश्चित आहे। लहान थोर, स्त्री पुरुष, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, कोणीही यातून सुटू शकत नाही। किंबहुना मृत्यू हीच प्रकृती असून जीवन ही विकृती आहे असंही म्हटलेलं आहे। प्रत्येकाला मरण निश्चित, पण ते केव्हा, कधी, कुठं येणार हे मात्र कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे सोयीस्करपणे मनुष्य मृत्यूकडे दुर्लक्ष करतो आणि अज्ञानाने, अहंकाराने मी म्हणत छाती पुढं काढून चाललेला असतो। जिता बोलती सर्व ही जीव मी जगामध्ये नाना व्याप करत असतो। वस्तुतः सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश। काय केव्हा कुणावर झडप घालील आणि त्याचा देह पडेल ते सांगता येत नाही। येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरला असे। पण देह पडण्यापूर्वीचं जीवन कसं घालवलं, कोणकोणती बरी वाईट कर्म केली आणि अंतकाळ आता कसा येणार याचा विचार व्हायला हवा। वस्तुतः जो अहंकार आत्म्याकडे पडायला पाहिजे तो देहाकडे पडतो आणि त्यामुळे तो जीव अहंकाराने, गर्वाने फुगून जातो। स्वतः आपण म्हटलंय तसं चिरंजीव हे सर्व ही मानतात, आपण चिरंजीव आहोत, आपल्याला काही कुठेही धोका नाही असं समजतो, पण प्रत्यक्षात अकस्मात सांडून या सर्व जाती। जन्मभर कष्ट करून अथवा येणं केनं प्रकारेनं नाना भल्याबुऱ्या मार्गानं जे काही जमवलेले असतं ना, धनदौलत, ऐश्वर, सत्ता, माणसं, ते सर्व सोडून त्या जीवाला अकस्मात इथून जावं लागतं। पण ह्याचं स्मरण आहे का, मृत्यूबद्दल दासबोधात एक स्वतंत्र समास समर्थाने लिहिलेलं आहे। ते म्हणतातच मृत्यू कोणाला सोडत नाही। मृत्यन म्हणे योगाभ्यासी, मृत्यन म्हणे संन्यासी, मृत्यन म्हणे काळासी वंचू जावे। गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनेचे कुबेर मृत्यूपंथे, ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी। अशी सर्व प्रकारची मंडळी काळाच्या भक्षस्थानी पडली, पण जी स्वरूपाकार झाली ती मात्र मरून अमर झाली। ती देहाने गेली पण आत्मरूपाने अमर झाली, त्यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे। समर्थांच्यासारखे संत महंत सामान्य बद्ध जीवाला परिस्थितीची जाणीव करून देतात, अज्ञान निद्रेतून जागृतीत आणायला पाहतात आणि दुर्लभ असा नरदेह लाभला आहे त्याचे सार्थक करून घ्या असा उपदेश करतात। कारण पशुदेही नाही गती, पशुदेहात जन्म आला तर जीवाला उद्धाराचा मार्ग मिळत नाही। ते जन्म फक्त भोगासाठीच असतात, पण नरजन्म मात्र विवेकानं, विचाराने वागल्यास भगवत भक्ती करून त्या जीवाला उद्धरून जाता येतं। म्हणून याच्यात म्हटलं की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानता जाती, अकस्मात सांडून या सर्व जाती। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दर

महा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिकावनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीर वाणक बद्रि सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। श्री दत्तात्रेयांनी ठाकूरदास बुवांना दर्शन दिल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता। बुवांनी स्नानसंध्या आटपली आणि पादुकांचं दर्शन घेऊन ते अक्कलकोटला निघाले। वाटेत ते सतत आपल्या स्वतःशीच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा घोष करत चालले होते। वाटेत रात्रीचा मुक्काम बुवांनी देवळात केला। कीर्तन आणि भजनाने बुवांनी लोकांना आकर्षून घेतलं होतं। अक्कलकोटच्या वेशीवर बुवा आले आणि त्यांनी स्वामींची चौकशी केली। औदुंबराच्या दाट छायेत स्वामी आसन मांडी घालून ध्यानस्थ बसल्याचं बुवांना समजलं। बुवा अक्षरशः धावतच स्वामींपाशी पोहोचले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींचे चरण घट्ट पकडले। स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिलं आणि विचारलं, माझी कस्तुरी कुठे आहे? स्वामींचा हा प्रश्न ऐकून बुवा विस्मयचकितच झाले, कारण गाणगापूरला पादुकांवर अर्पण करायला बुवांनी कस्तुरी आणली होती हे स्वामींनी अचूक ओळखलं होतं। स्वामी साक्षात्कारी अवतारी पुरुष आहेत, ते दत्तावतारी आहेत ह्याची बुवांना खात्रीच पटली। बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली। कस्तुरीचा गंध आसमंतात पसरलेला होता। स्वामींना नमस्कार करून दूरवर बुवा उभे राहिले। स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती। स्वामींनी काय केलं तर एक जळकं लाकूड हातात घेतलं आणि बुवांच्या दिशेने फेकलं। स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला, कारण स्वामी बुवांवर प्रसन्न झाले होते ह्याची ती खूण होती। स्वामी बुवांना म्हणाले, हे जळकं काष्टं घरी घेऊन जा, ते नित्य उगाळा, त्यात गाणगापूरहून आणलेलं जे भस्म आहे ते मिसळा आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा। 8 दिवसात तुमच्या अंगावरलं सर्व कुष्ठ नाहीसं होईल। स्वामींची कृपा लगेच झाली होती। 8 दिवसात बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता। बुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले। त्यांनी स्वामींच्या पादुका दक्षिण मुंबईत आणल्या आणि ठाकूरद्वारी त्या पादुकांची प्रतिष्ठापना केली। स्वामींच्या नामस्मरणात ते अष्टौ प्रहर दंग राहू लागले।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नामात सतत गर्क राहणाऱ्या नामधारकाला भगवंताचं निश्चित दर्शन होतं, कारण नामात विलक्षण ताकद गच्च भरलेली आहे। नामच भक्ताला भगवंताच्या समीप नेतं। एक लक्षात घ्या की भगवंताची सगुण साकार मूर्ती डोळ्यांना कधी दिसत नाही आणि यदा कदाचित भाग्य फळाला आल्यावर दिसली तरी तिचा सहवास काही क्षण लाभतो, परंतु भगवंताचं नाम घेतलं की भगवंत समीप असल्याची खात्री पटते। कधी कधी तर नामस्मरणात दंग असताना सुगंध सुटतो तेव्हा लक्षात येतं की परमेश्वर नजीक आला आहे। म्हणून साधक हो, तुम्हाला कळकळीने विनंती करतो की फक्त नामच घ्या।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 28 जुलै. नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे. गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं देखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचं मूळ आपल्याला कसं कळणार? मी बोलतो कसा, माझं मन कुठून येतं, हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणं कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचं कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसंही केलं तरी दुःखच पदरात पडतं. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो, न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तेने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो, हा दोष नव्हे काय? आपलं कुठं चुकतं ते पाहावं आणि जे चुकतं ते सुधारावं. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणं न मिळणं आपल्याच हातात नसतं. मग अमुक हवं किंवा नको असं कशाला म्हणावं? रामाचंच होऊन राहावं म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं. मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात रहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामा वाचून दुसरे जीवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी सांभाळीन. जेथे नाम तेथे मी हा भरवसा बाळगुण असावे तुम्ही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर.

0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदाळ भयंकर
1: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला
1: महाराज
0: सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री

0: जय। देवर्षि नारद भगवान की जय।
1: ज्यांचं मन एका वेगळ्या अवस्थेमध्ये पोहोचलेलं आहे त्यांना तुम्ही किती उत्तेजित करायचा प्रयत्न करा त्यामध्ये त्यांना रस वाटणार नाही। न कामाय मान त्याबद्दलच्या त्याच्या कामना ज्या आहेत त्या सगळ्या नाहीशा झालेल्या असतात आणि म्हणून पुढचं क्रियपद फार महत्वाचं आहे निरोध रूपत्वात। याचा अर्थ त्यांनी ते सोडलेलं नाहीये ते गळून पडलेलं आहे। एखादी गोष्ट सोडावी लागणं आणि एखादी गोष्ट सुटून जाणं जसं वय वाढत जात तसं बावल्यांचं आकर्षण कमी होऊन जात मग बावल्या वगैरे अशा गोष्टी खोट्या आहेत हे लक्षात येतं। आता एखाद्या 25 वर्षाच्या माणसाला जर तुम्ही बाहुली भेट दिली वाढदिवसाची तर तो काय म्हणेल। आता बाहुली सुटली त्याचं जरा दुःख झालंय का। एखाद्या माणसाला 20 लाखाचं जर पॅकेज मिळालं आणि आधीची नोकरी जर त्याची 8 लाखाचं पॅकेज असेल तर ते 8 लाखाची नोकरी आनंदाने सोडेल। ते सोडताना त्याला दुःख होईल का। तसं या ठिकाणी जे प्राप्त झालेलं असतं त्याच्या तुलनेनं जे गळून पडलेलं आहे ते इतकं तुच्छ असतं की ते सुटलं आहे किंवा सोडावं लागलेलं आहे याची यातना असत नाही। त्याचं महत्व वाटेन असं होत। जोपर्यंत महत्व वाटत आहे तोपर्यंत मला ते सोडावं लागलं याचं मनामध्ये दुःख असणार आहे। एकदा मी समर्थांवर एक फिल्म तयार करत होतो आणि आम्ही एका कारमधून 6-7 जण कॅमेरामॅनसह चाललो होतो। त्या ड्रायव्हरच्या शेजारी मी बसलेलो असायचो। तिसऱ्याशी ड्रायव्हर मला म्हणाला तुम्ही शेजारी बसल्यामुळे 3 दिवसात मी शिवी दिले नाही म्हणे। म्हटलं चांगली गोष्ट आहे, म्हटलं शिव्या द्यायचं बंद करा आणखी एक करा म्हणलं तुम्ही तंबाखू सोडून द्या। सारखे म्हणलं तुम्ही तंबाखू करत असता तो तंबाखू सोडून द्या। सोडतो म्हणे नक्की सोडतो। नंतर एके ठिकाणी सगळ्या लोकांना चहा पाणी घ्यायचं तर गाडी थांबली तेव्हा ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरच्या पलीकडे एक जीप गाडी होती त्याच्याशी काहीतरी बोलताना मी पाहिलं। नंतर आम्ही जेव्हा गाडीत बसलो तेव्हा मला त्याने सांगितलं तंबाखू सोडली म्हणे। म्हटलं हो का, म्हणजे तो जो ड्रायव्हर होता ना त्याला पुढे आणि चुन्याची डबे देऊन टाकली म्हटले। उगीच म्हटलं वाया जायला नको, म्हणजे अजूनही त्याला ती चुन्याची डबी महत्वाची आहे तंबाखू महत्वाचा आहे ते वाया जाता का म्हणे कोणाचा त्याचा उपयोग होईल। म्हणजे अजूनही ते उपयोगी आहे ही भावनेमात काय आहे। बुद्ध जेव्हा संन्यास घेऊन परत आले त्या वडिलाने विचारलं अरे तू निघून काय गेला, तू असा घरात पळून काय गेला। तेव्हा बुद्ध म्हणाले आग लागलेली पाहिली आणि मी निघून गेलो। म्हणजे हे सगळं विषय हे सगळं वैभव ही सगळी सत्ता ही सगळी समृद्धी त्यांच्या ठिकाणी काय होती आग होती। आग लागलेली पाहिली निरोध रूपत्वात मध्ये ते आपोआप गळून पडत। जेव्हा गळून पडत तेव्हा त्याला दुःख असत नाही। म्हणून ज्या माणसाने त्याग केलेला असतो तो कधीही मी एवढा त्याग केला असं म्हणत नाही। विवेकानंदाने कधी म्हटलंय का मी बीए झालो होतो चांगली नोकरी मिळाली असती पण मी नोकरीची लाच मारली आणि मी निघून गेलो असं स्वामीजी काही म्हणणार नाहीत कधी। कारण जे सोडलेलं आहे ते इतकं व्यर्थ होत कि त्याबद्दल त्याग केलं ही भावना सुद्धा असं काही कारण नाही आहे। कारण ते संग्रह करण्यासारखं नव्हतं। जोपर्यंत मन आकर्षित आहे तोपर्यंत त्याबद्दल मग सोडल्याचा हिशोब सुरू होतो। रामकृष्ण परमहंसांना एका जणाने 1000 रुपयाची 3000 नाण्यावरून दिली 1 रुपयाची मोठी पिशवी होती 1-1 रुपयाची 3000 नाणी त्याच्यामध्ये होती। रामकृष्ण त्यांच्या भावावस्थेमध्ये होते त्यांनी तुमचं हे सेवा कार्य चांगलं आहे असू द्या असं म्हणून तो मनुष्य निघून गेला। थोड्या रामकृष्ण जेव्हा देवोदरती आले त्यांनी एका जणांना असं करा हे जे पैसे आहेत ना हे 3000 रुपये थोडे गंगेत फेकून या म्हणजे त्या माणसाने ती पिशवी घेतली। आता रामकृष्ण जिथं राहत होते दक्षिणेश्वरला त्या खोलीपासून 1 मिनिटाच्या अंतरावरती गंगा बाहेर पडलं कमाने ते गेले गंगा असते अजून तो का नाही आला। म्हणून रामकृष्ण उठले आणि पाहायला गेले तर तो पैसे मोजून टाकत होता 2351 2352 2000। रामकृष्णाने काय करतो रे त्यामुळे 3000 ऐक्याने कन्फर्म करतो म्हणजे आता टाकून द्यायच्यात म्हटल्यानंतर ते मोजायची गरज आहे का? याचा अर्थ अजूनही त्या पैशाचं काय आहे, अजूनही महत्व आहे. आपल्याला 3000 रुपये नाही मिळाले, निदान 3000 रुपये मोजण्याचा आनंद जरी घेऊ तेवढं समाधान दुसऱ्याचे का होईना, तो मोजत बसलेला. निरोध रूपत्वामध्ये त्याच महत्व संपलेलं आहे, त्याच महत्व संपले असल्यामुळे एक परमात्मा पुरेसा आहे, आता बाकी कशाची गरज नाही. एक विठ्ठल खरा तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं तो एक विठ्ठल जो उभा आहे त्याच्या पलीकडे काही महत्वाचं नाही आहे. मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गळून पडतात, याचा अर्थ त्याबद्दलच्या सगळ्या इच्छा या नाहीशा होतात. कारण एकदा इंद्रियांच्या पाठोपाठ मन धावलं की ते मन पुन्हा परमेश्वरावरती स्थिर होऊ शकणार नाही. कबीराने म्हटलंय प्रेम गलियाती साकरी तो मे दोन समाय, ज्या काम तहा राम नाही, ज्या राम तहा काम नाही. एकाच वेळे दोन्ही ठिकाणी प्रेम आहे असं कधी असू शकत नाही. एकतर इकडे प्रेम असेल किंवा तिकडे प्रेम असेल. मनुष्य एकतर विषय चिंतन करू शकेल किंवा भगवत चिंतन करू शकेल. मी भगवत चिंतनही करतो आणि विषय चिंतनही करतो आहे असं कधी दोन तलवार एका मानात कधी मावत नाही. मग असा मनुष्य परमेश्वरावरती मन बसल्यामुळे, त्याच्यामध्ये मन रममाण झालं असल्यामुळे मग बाकीच्या गोष्टी त्याला गुण वाटायला लागतात. मग पुढे म्हटलेलं आहे निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासः. आता गळून पडतात कोणकोणती कर्म, लोक आणि वेद आणि पुढे व्यापार म्हटलेला आहे. याचा अर्थ लौकिक व्यापार आणि वेद म्हणजे धार्मिक व्यापार, आध्यात्मिक व्यापार. त्याची दोन्ही प्रकारची कर्म जी आहेत ती गळून पडतात. लोक वेद व्यापार न्यास हा निरोध असतो. लोक म्हणजे लौकिक कर्म, विहित कर्म, नोकरी धंद्या संबंधीची कर्म, आणि वेद म्हणजे वेदाने सांगितलेली आध्यात्मिक कर्म, यज्ञ या वगैरे जे काही तुम्ही करायला हवं आहे ते सगळं. या सगळ्यामध्ये मन तृप्त असल्यामुळे त्याची जी कर्म जी आहे ती गळून पडतात. याचा अर्थ त्याला वैदिक कर्मांचं सुद्धा बंधन राहत नाही. भगवान रामकृष्ण परमहंस म्हणायचे की भगवंताच्या आठवणीने डोळ्यात पाणी यायला लागलं की त्याची संध्या संपली, त्याला संध्या करण्याची गरज राहिली नाही. ज्याच्या मनात परमेश्वराबद्दल इतकं प्रेम निर्माण झालेलं आहे त्याला त्या सर्कशीची, त्या टेक्निकल गोष्टींची, त्या कर्मकांडाची गरज राहत नाही. याचे लौकिक व्यवहार आणि धार्मिक व्यवहार या सगळ्या गोष्टी घडून पडतात. मग गजानन महाराज कदाचित चिने मोडतील, मग साईबाबा कदाचित मांसाहार करतील, विवेकानंद एखादं नॉनव्हेज खातील, त्यांना ते बंधन पडत नाही, त्यांना ते बंधन असत नाही. ती सगळी कर्म त्यांची गळून पडलेली असतात. हे सगळे नियम कोणासाठी आहेत? सामान्य माणसासाठी आहेत. सामान्य माणसाने मार्गाधारे वर्तावे, त्या पद्धतीने कर्म केली पाहिजेत. पण जो असा पोहोचलेला आहे तो पोहोचलेला असल्यामुळे त्याची सगळी कर्म गळून पडतात. अन्यथा त्या कर्मामध्ये सगळा वेळ निघून जातो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय सायासे प्रपंच करशी दिनानिशी हरिसिने भजसी कवण्या गुणे. गोंधळकर महाराज म्हणतात की संसारातल्या कनिष्ठातल्या कनिष्ठ विषयावरती तुम्ही जेवढं प्रेम करता त्याच्या 1% प्रेम जरी भगवंताबद्दल केलं तरी परमेश्वर प्राप्त होईल. मी इतका तो व्यवहारामध्ये अडकून राहतो मग कशालाच वेळ राहत नाही. मग लौकिक कर्म वैदिक कर्माचा विचारच नाही. लौकिक कर्मामध्ये इतका एनग्रॉस होऊन जातो, इतका व्यस्त असतो, मग त्याला देवाचं नाव घ्यायला, देवाची भक्ती करायला, पूजा करायला अजिबात वेळ असत नाही. बाकीच्या अनेक उपद्व्याप तो करत बसेल. ज्यांना देवाचं करायला वेळ नसतो, प्रवचनाला यायला वेळ नसतो, दादो ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नसतो, ते लोक दिवसभर काय काय भानगडी करतात ते पाण्यासारखं असतं, पण हा विषय निघाला की त्यांना त्याच्यामध्ये वेळ नसतो। पण हा जो भक्त आहे तो ही कर्म सोडून देतो, त्याला कशाचं बंधन राहत नाही। नाथाने म्हटलेलं आहे, सांडोनिया वेदाध्ययन, सांडोनिया शास्त्र श्रवण, सांडोनी प्रवृत्ती निवृत्ती जाण, मजलागी शरण निघे। सांडोनिया वैदिक लौकिक, सांडोनी आगमतांत्रिक, मद शरण निघालिया देख माझे निज सुख पावसी। भगवंतांनी गीतेत म्हटलंय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज। तसा हा कुठल्याही वैदिक कर्मात लौकिक कर्मात अडकतच नाही। प्रल्हाद महाराजांची गोष्ट सांगतात की त्यांनी पहिल्यांदा शाळेत जायला लागले, काही दिवस शाळेत गेले, फार काही मन रमत नव्हतं। एक दिवस शिक्षकाने सांगितलं की अरे शेतामध्ये टोळ आलेले आहेत, ते टोळ मारा म्हटले, चला सगळे घेऊन या, टोळ आकलेले या। त्याला ते प्राण्यांची अशी हत्या करणं म्हणून त्यांनी शाळा सोडून दिली। वडिलांना वाटलं हा मुलगा आता सुधारायचा असेल, त्याच्या वैदिक तरी शिक्षण याला देऊ, म्हणजे चार ठिकाणी जरा पूजा सांगेल, काहीतरी पौरोहित्य करेल, भिक्षुकी करेल, पोट भरेल तेवढा, म्हणून त्याला वेदपाठ शाळेत ठेवलं। वर्षभर ते जास्तीत तिथं राहिले। वर्षभरानंतर त्याने ज्या शुक्लशास्त्रींकडे ते शिकत होते त्या शुक्लशास्त्रींना विचारलं की तुम्ही हे सगळं म्हणजे होम हवन यज्ञ या शिकवताय, यांनी परमेश्वर भेटेल का? नाही म्हटले, यांनी परमेश्वर वगैरे काही भेटणार नाही। टेक्निकल गोष्टीमध्ये ते लोक परफेक्ट असतात, यज्ञाचं कुंड कुठचा असावं, कुंडाचा आकार कसा असावा, हवनीय द्रव्य कोणता असावं, पुरोहिताचं तोंड कुठे असावं, यजमानाचं कोणकोणत्या दिशेला असावं, या सगळ्या गोष्टी ते तरबेज असतात। त्या लोकांना परमेश्वर भेटलेला असत नाही, परमेश्वर संतांना दिसतो। संत परमेश्वराशी संभाषण करतात, संतांना त्याची प्राप्ती होते। म्हणून प्रल्हाद महाराजांनी ती वेदपाठ शाळा सुद्धा सोडून दिली। म्हणून समर्थांनी हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे हा जो दाव्यातला समास लिहिलेला आहे त्या धाडसी विधान केलेला आहे की बहुत केले वेद पठण परिते ज्ञान नव्हे। ते फक्त भौतिक ज्ञान जसं गोळा करतात तसंच मी ते गोळा केलं। एखादा मनुष्य हिस्ट्रीचा प्रोफेसर असतो, एखादा ज्योग्राफीचा असतो, एखादा मॅथमॅटिक्सचा असतो, तुम्ही फिलॉसॉफीचे उत्तम प्रोफेसर आहात, या पलीकडे काही नाही। म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती गोळा केली, त्याला जाणलं नाही, मग ही सगळी कर्म त्याची गळून पडतात। ती अवस्था प्राप्त झाली की त्याला कुठल्याही कर्मकांडाचं बंधन राहत नाही। तर सगळ्याच्या पलीकडे उच्च अशा अवस्थेत जातो, मग त्याला जातीभेद वर्णभेद, तुकाराम महाराज म्हटलंय वर्ण अभिमान विसरली जाती, एकमेका लागती पायी रे, खेळ मांडी याला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे। मग वर्ण अभिमान ही सगळी बंधन जी आहेत ती त्याची संपून जातात। न्यास हा म्हटलेला आहे, न्यास हा शब्द आपण ट्रस्ट या अर्थाने वापरतो। लोक वेद व्यापार न्यास, कर्म गळून पडतात पण जेव्हा तो देहबोधामध्ये असतो तेव्हा जी लौकिक कर्म तो करतो किंवा जी धार्मिक कर्म तो करतो ती कर्म न्यास म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने करतो की हे केलेलं आहे कृष्णार्पण वस्तू, जे कर्म केलं ते त्याला अर्पण। भगवंताने गीतेत म्हटलंय, यत करोशी यत जुहोसी यत अश्नसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् पुरुष्व मदर्पणम। हे सगळं तू मला अर्पण कर, मग त्याप्रमाणे तो त्या कर्माचा न्यास करतो। याचा अर्थ त्याने जे कर्म केलेलं आहे ते सगळं तो भगवंताला अर्पण करतो, म्हणजे मी केलेलं आहे असं तो म्हणत नाही। मग पुढे म्हटलेलं आहे 9व्या सूत्रामध्ये, तस्मिन अनन्यता तद विरोधेषु उदासीनता च। जी कर्म भगवंताला अनुकूल आहेत त्या बाबतीत तो अनन्य असतो। उदाहरणार्थ पूजा करणं, प्रवचन ऐकणं, आध्यात्मिक ग्रंथ वाचन करणं, एखाद्या धार्मिक पोथीचं पारायण करणं, पंढरपूरला जाणं, आळंदीला जाणं, सज्जनगडला जाणं, एखाद्या धार्मिक शिबिराला जाणं, या सगळ्या कर्माच्या बाबतीत अनन्यता, त्या बाबतीत तो थोडा सुद्धा मागे असत नाही. पूर्ण एकरूप, पूर्ण तद्रूप, पूर्ण तल्लीन अशी त्याची अवस्था असते. आणि जी कर्म भगवंताच्या प्राप्तीला विरोधक आहेत त्या व्यक्तीची भूमिका कशी असते? तद विरोधीषु उदासीनता. उदासीन हा एक शब्द नीट समजून घेण्यासारखा आहे. ज्या गोष्टी ईश्वर प्राप्तीला विरोधी आहेत, उदाहरणार्थ अनेकदा आपले नातेवाईक आपल्या ईश्वर प्राप्तीला विरोधी असतात. काय देवदेव करताय, काय प्रवचन ऐकताय, हे कुठे असत का मायान, ब्रह्मन, ईश्वरन, भक्ती, समर्पण, या सगळ्या कल्पना आहेत, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवतायत असं म्हणणारे लोक असतात. पण त्या बाबतीत हा कसा असतो? उदासीन. म्हणजे परमेश्वराच्या विरोधी जे वातावरण घरामध्ये आहे किंवा बाहेर आहे त्याबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष असत नाही. उदासीन म्हणजे तुम्ही तटस्थ असता, उदासीन म्हणजे तुम्ही अलिप्त असता. बघा ना, मी एवढं देवाचं करतो, मला आई फार विरोध करते. बघा ना, मी एवढं देवाचं करतो, आमच्या यांना अजिबातच आवड नाहीये, सारखे मला त्रास देत राहतात, अशी कंप्लेंट काही असत नाही. त्याला हिंदी शिकायत म्हणतात. शिकायत काही नाही, जे आहे ते सगळं परमेश्वराची योजना आहे. विवेकानंद कैरो मध्ये होते, इजिप्तला कैरो मध्ये ते प्रवास फिरत होते. संध्याकाळी त्यांचं प्रवचन झालं, प्रवचन रात्री 9:30 संपलं आणि आता घरी परता येत. त्या काळामध्ये वाहन होतं काही नव्हती, पायपीला यायचं, अंतर फार नव्हतं, मैल भरत होत. फिरत फिरत चालले, विवेकानंद बोलतायत, त्यांच्याबरोबर त्यांचे 4-5 शिष्य आहेत, त्या ते सगळे ऐकतायत आणि तेव्हा त्यांचा रस्ता चुकला. सगळ्यांचं लक्ष विवेकानंदांच्या बोलण्याकडे असल्यामुळे

त्यांच्याबद्दल राग येत नाही, त्यांच्याबद्दल अनुकंप निर्माण होते की अजून हे त्या मायेमध्ये अडकलेले. विवेकानंदांच्या बरोबरच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी रुमाल काढले, नाकात रुमाल लावले, तिरस्काराने त्या बायकांकडे पाहायला सुरुवात केली की काय या स्त्रिया आहेत. विवेकानंदांनी त्यांच्या बरोबरच्या स्त्रियांना विचारलं, शिष्यांना विचारलं, या स्त्रियांच्या उन्नतीसाठी तुम्ही काय केलं आहे म्हणून त्यांचा तिरस्कार करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाला. तुम्ही यांना धन्यवाद द्या. या स्त्रिया स्वतःच शरीर विकतात म्हणून तुम्ही पतिव्रता म्हणून समाजामध्ये मिळवू शकता. आता त्या गोष्टीकडे पाहण्याचा एकदम दृष्टिकोनच बदलून गेला. आता त्या पतीच्या स्त्रिया आहेत आणि ईश्वर प्राप्तीतला अडथळा आहे ही विवेकानंदांची भूमिकाच नाही आहे. उदासीनता, त्याच्याबद्दल अनुकंपा निर्माण होईल, करुणा निर्माण होईल, पण त्याच्याबद्दल तिरस्कार किंवा द्वेष असा निर्माण होणार नाही. आकर्षण निर्माण होता कामा नये आणि विद्वेष निर्माण होता कामा नये. विद्वेष हा सुद्धा आकर्षणाचा एक वेगळा भाग आहे. म्हणून यन न द्वेष्टी न कांक्षती, इच्छाही बाळगत नाही आणि द्वेषही करत नाही. टीव्ही पाहावासाही वाटता कामा नये आणि टीव्ही बद्दल चिडही असता कामा नये. टीव्ही कुठे झालं असलं की माझं डोकं भडकतं, हा सुद्धा मनुष्य आसक्तच आहे. फक्त शीर्षासनाचा आसक्त आहे, खाली डोकं वर पाय. उलट आकर्षण आहे, रागाबद्दलच आकर्षण आहे. म्हणजे जसा अनुराग आहे तसं क्रोधाचं आकर्षण हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे. हा मनुष्य कसा आहे, जे अनुकूल आहे त्याच्याशी अनन्य आहे, जे विरोधी आहे त्याच्याशी उदासीन आहे. लढत बसत नाही, तो विरोध नाहीसा करावा, ते विरोध करणारे नष्ट व्हावेत अशा प्रकारची भावना बाळगत नाही. त्यांच्याबद्दल त्याची भूमिका जी आहे ती उदासीनतेची असते, म्हणजे सूड भावनेची नसते. की ठीक आहे, अजून त्यांना तो लाभ झालेला नाहीये, अजून ते या अवस्थेमध्ये आहे, केव्हा तरी परमेश्वर त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेईल. आम्ही आज बीच वरती फिरायला गेलो होतो, काळ्यासाहेबांची बरोबर ट्राम मेट्रो हे सगळे पाहिल्यानंतर तिथे बीचवर गेलो. आता बीचवरलं जे वातावरण होत ते आकर्षितही त्यांनी होता कामा नये आणि त्याचं देशही वाटत काही कारण नाहीये. ते लोक त्या अवस्थेला आहेत, केव्हा तरी त्यातून ते बाहेर पडतील, केव्हा तरी त्यांना परमेश्वराबद्दल आसक्ती निर्माण होईल. परतर मनात आपण प्रार्थना करावी की केव्हा तरी यांना तू आता उपरती दे. ते केव्हा तरी तृप्त होतील, त्याबद्दल त्यांना किळस निर्माण होईल, चौघे नकोस वाटायला लागेल, भौतिक जगताबद्दलच व्यर्थत्व लक्षात येईल आणि ते आपोआप केव्हा तरी कुठल्या तरी जन्मामध्ये भगवंताकडे ओढले जातील. मग भक्ताची भूमिका जी असते ती तटस्थतीची असते. म्हणून ज्यांनी त्रास दिला ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याशी भांडत बसले नाही. ज्या अयोध्येतल्या लोकांनी सीतेबद्दल शंका घेतली, सीतेने अयोध्येत परत आल्यानंतर भूमीमध्ये प्रवेश केला. आता मी अयोध्येत राहते, मग शहा योग नेमते, प्रत्येकाकडे बघते कोणी कोणी काय काय केलंय, सगळ्यांना खटले दाखल करते, कोण कोण माझ्याजवळ शंका घेत होत काय नाही. त्यांनी ठीक आहे, त्या काळात त्यांनी असं केलं, परमेश्वर त्यांच्याकडे बघून घेईल, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अशी उदासीन वृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये राहते. मात्र परमेश्वराशी जे अनुकूल आहे त्या बाबतीत अनन्यता, अनन्यता म्हणजे पूर्ण एकरूपता. भगवंताचं आश्वासन आहे गीतेमध्ये, अनन्या चिंतयंतो मा, हे जना पूर्वीपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यहम्. तो सतत भगवंताच्या अशा अनुसंधानामध्ये राहतो, अन्यने तो भगवंताचं चिंतन करत राहतो. जे त्यात अडथळा निर्माण करतात त्यांच्याबद्दल तो उदासीन होतो आणि भगवंताला त्यांच्या कल्याणाप्रित्यर्थ, त्यांच्या उत्कर्षाप्रित्यर्थ प्रार्थना करत राहतो. भगवान बुद्धांचं एक गोड वचन आहे. भगवान बुद्ध म्हणतात, तुमच्या प्रार्थना जर शत्रूच्या कल्याणासाठी नसतील तर त्या व्यर्थ आहे. अद्वेष्टा सर्वभूताना अजात शत्रुत्व, मग त्यांच्याबद्दल सुद्धा आज करुणा असते. म्हणून प्रल्हादाला हिरण्यकशीबद्दल क्रोध नाहीये, द्वेष नाहीये,
पण उदासीने याचा अर्थ

0: त्या हिरण्यकशिपूला जेव्हा भगवान विष्णू नरसिंह अवतारात पोट पडून मारतात तेव्हा माझ्या वडिलांना मारू नका हा इंटरेस्ट दाखवला नाही उदासीन की तुम्ही असं करू नका माझे वडील तुम्ही काय करताय परमेश्वराची योजना आहे परमेश्वराला त्याने गदा मारली त्या एका भगवंत प्रकट झाले वडिलांचं काम संपलं म्हणजे ज्या गोष्टी अशा विरोधी आहे त्यांच्याबद्दल उदासीन असतो याचा अर्थ त्यामध्ये तो आसक्त असत नाही जेव्हा वडिलांना इथला याला उकळत्या तेलाच्या कडेत फेकून द्या तेव्हा वडिलांची भूमिका काय होती तो त्या लोकांना म्हणाला आता मला मरावंच लागणार आहे तर इथं आई वडिलांना नमस्कार करून घेतो मी बापा नमस्कार करणार नाही तो काय बाप आहे का मला असं तेलाच्या कडेमध्ये फेकतो आहे ती भूमिका नाही आहे पुन्हा तेलाच्या कडईमध्ये फेकलं जाणार आहे त्याच्याने वडिलांना नमस्कार करायला गेला नचिकेताने पाहिलं की आपले वडील भाकड घे दान देत आहेत सर्वस्व दान सांगितलंय हे चांगल्या घेसळ्या गोठ्यात ठेवतायत आणि भाकड घे दान देत आहेत ते विचारलं तुम्ही मला कोणाला दान देणार आहात रागाच्या वर तुडील म्हणाले तुला मी यमाला दिलं जा आता यमाकडे गेला तीन वर यमाने त्याला देऊ केलंय पहिल्या वरांतर काय सांगितलं मी जेव्हा घरी परत जाईल तेव्हा माझे वडील माझ्या बाबतीत अनुकूल असू दे माझ्या वडिलांना धडा शिकव हे मला सांगता आलं असतं वडिलांना पनिशमेंट कर फार शहाणपणा करतायत मला असं ते बोलले उलट त्यांना पहिल्यांदा माझ्या वडिलांची माझ्याबद्दलची भूमिका अनुकूल असू दे त्यांना माझा राग आलेला असू देऊ नको पण त्याचबरोबर वडील असं का करतायत प्रश्न निर्माण झाला त्याने चांगला काही दान करायला पाहिजे त्यांना पुण्य मिळणार नाही एवढं यज्ञ करतायत पण यथा सांगरे कर्म ते घडेना घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना अशा अवस्था यांची होते आहे म्हणजे नचिकेताची भूमिका जी आहे ती उदासीनतेची आहे वडिलांच्या बद्दल क्रोध नाही वडिलांबद्दल आसक्ती नाही प्रल्हादाला वडिलांबद्दल द्वेष नाही वडिलांबद्दल आसक्ती नाहीये परमेश्वर मारतोय ईश्वराची लीला आहे ईश्वराचं कार्य आहे ते अशा पद्धतीनं हा मनुष्य भक्ती प्राप्त झाल्यानंतर भगवंताशी अनन्य आणि ज्या गोष्टी भगवत विरोधी आहेत त्या भक्तीत तटस्थता उदासीनता दहाव्या सूत्रात नारदांनी अनन्यतेची व्याख्या केलेली आहे अन्य आश्रयाणां त्याग अनन्यता कशाला अनन्य म्हणायचं इतर आधार घ्यायचे नाही मनुष्याचा हा स्वभाव आहे की कोणाचा तरी आश्रय त्याला घ्यावा असा वाटतो आपण संसारामध्ये का पडलो एकाकी न रमे आपण प्रभ्रमच आहोत एकट्याला असुरक्षित वाटायला लागलं इनसिक्युअर वाटायला लागलं म्हणून आपण परिवारामध्ये असलो म्हणजे मग आपलं सगळं व्यवस्थित होईल मुलं बाळा म्हातारपणे आपल्याला विचारतील आपली सेवा करतील कुठल्या तरी भावनेत ना आपण या सगळ्या व्यापामध्ये अडकलो इथं कोणाचं तरी आश्रय घ्यावं असं वाटणं पैसे असल्याने फार बरं होईल खात्यात पैसे असले पाहिजेत म्हणजे आपल्याला आधार जर झाला तर झटकन आपल्याला मेडिकलचं बिल भरता यावं आपल्या मुलांना त्रास होऊ नये मग आपली सगळी व्यवस्था आपण करून ठेवावी म्हणजे पैशाचा आधार वाटतो सत्तेचा आधार वाटतो पदाचा आधार वाटतो परिवाराचा आधार वाटतो आणि इथं हा भक्त कसा असतो अन्य आश्रयाणा त्याग त्याचं वर्णन रणनिशाने केलेलं आहे बेसहारे हो जाओ जोपर्यंत कोणाचा तरी आधार वाटत असतो तोपर्यंत तुम्ही परमेश्वराकडे आकृष्ट होणार नाही कारण कोणाचा तरी आधार आहे द्रौपदीची ती कथा प्रसिद्ध आहे की जेव्हा वस्त्रायणाचा प्रसंग आला पहिल्यांदा तिला काय वाटलं आपले पती आपल्याला यातनं वाचवतील कोणाचा आधार वाटला पतीचा आश्रय वाटला जेव्हा पाचवी पांडवांनी खाली माना घातल्या की आम्ही आता दास आहोत आम्ही काही करू शकणार नाही मग असं वाटलं सासरे आपल्याला यातनं बाहेर काढतील म्हणून धृतराष्ट्रांकडे गेली धृतराष्ट्रांनी सांगितलं मुलं माझं ऐकत नाहीत म्हटलं मी काय करू धृतराष्ट्रांनी उपर्ण झटकलं मग असं वाटलं अजय सासरे यात लक्ष घालतील म्हणून भीष्मांकडे गेले भीष्मान सांगितलं बाबा मी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं आहे माझी बुद्धी भ्रष्ट झाली म्हटलं मी काही करू शकणार नाही मग असं वाटलं आचार्य काहीतरी बघतील द्रोणाचार्यांना विचारलं द्रोणाचार्य म्हणले मी पैशाला विकला गेलेलो आहे, अर्थस्य पुरुष होता आता मी त्यांचा पगार नोकर आहे, मी मालकाच्यावरती काही बोलू शकत नाही कारण मला माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. जेव्हा सगळे आधार तुटले बेसहारा हो जाओ, सगळे आधार तुटल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं आता कृष्णाशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. समर्थांचे शेवटचे श्लोक आहेत, दासबोध संपल्यानंतर आपण म्हणतो म्हणून आम्ही रामदा श्रीरामचरणी अमृता विश्वास कोसळोने पडो हे आकाश अनेकांची वासन पाहू. सायामासी हनुमंत आराध्य देवत श्री रघुनाथ गुरु श्री राम समर्थ काय होणे दासासी. जे मौलीने म्हटलेलं आहे सद्गुरु सारे का आत्ता पाठीरा का इतरांत आले का कोण करी. राजाची कांता काय भीक मागे मनाची दोघे सिद्धी पावे. मनात यायचा अवकाश की मनी धरावे ते होते विघ्न घेची नासुने जाते कृपा केली रघुनाथे प्रचिते येते. मागे ज्ञानेश्वरांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यात आपण अनुभव घेतला की जे ज्या कल्पना होत्या त्या सगळ्या दिवसभरामध्ये आपल्या साकार झाल्या. मनी धरावे ते होते विघ्न घेची नासुने जाते, पण त्यासाठी आधार कोणाचा घ्यायला पाहिजे, त्याचा आधार घ्यायला पाहिजे. मग तो भक्त अन्य कोणाचा आधार घेत नाही. माता रामो मत्पिता रामचंद्रा स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा सर्वस्व मे रामचंद्रोदयालु न अन्य जाने नैव जाने न जाने. उद्धवगर महाराजांच्या परिवारातले भाऊसाहेब केतकर होते, त्यांना पोटात दुखायला लागली, प्रचंड वेदना व्हायला लागली आणि वेदना व्हायला लागल्यानंतर डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांनी हर्नियाचं ताबडतोब ऑपरेशन करायला लागलं. तुमचा हर्निया म्हणजे तर स्टॅग्नंट झालेला आहे, इमिजिएट ऑपरेशन केलं नाही तर तुम्ही खलासाव म्हटले. त्यांनी तुम्ही पुढे व्हा, मी मुलाला बोलावतो आणि मग ऍडमिट होतो. हे काय ऍडमिट व्हायला तयार नाही, मुलांनी डॉक्टरला सांगितलं, वडील काही ऐकत नाही. त्याने सांगितलं मी आता अंथरुणामध्ये भगवंताचं नामस्मरण करणार आहे, मी महाराजांना प्रार्थना केलेली आहे, माझं काय व्हायचं असेल ते महाराज बघून घेतील. मी काही डॉक्टरांकडे येणार नाही. दुसऱ्याशी सकाळी डॉक्टर आले की काय आता आहेत की नाही कोण असतोय की म्हणून उत्सुकतेने पाहायला आले जिज्ञासा म्हणून. तर काय नाही बसले होते आरामशीर. डॉक्टरांनी पुन्हा त्याला बेडवर पडायला सांगितलं, पुन्हा पोट तपासलं, काय नाही म्हटलं हरण्या वगैरे काही नाहीये. कोणाचा आश्रय घेतला, महाराजांचा आश्रय, सगळ्या डॉक्टरांचे डॉक्टर. अन्य आश्रयांचा त्याग म्हणजे अनन्यता. एकाच वेळेस दोन तीन लोकांचे आश्रय घेतले याचा अर्थ ती अनन्यता झाली नाही, तो व्यभिचार झाला. इथं हा भक्त पूर्णपणे त्या भगवंतावरती अवलंबून असतो. म्हणून समर्थाने म्हटलं एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सकळ काही. एक कुठला तरी आश्रय घ्या. बदाया जने पाहता राम एको करी बाण एको मुखी शब्द एको क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको तरा जानकी नायकाचा विवेको. एक त्याला धरून ठेवा, बाकी कोणाचाही आश्रय घेऊ नका. बाकीचे सगळे आश्रय जे आहेत ते आश्रय हे तात्पुरते आहेत, ते कंडिशनल आहेत, ते तुमचं शोषण केल्याशिवाय तुम्हाला ते आधार देणार नाहीत. पण हा एक आश्रय असा आहे की ज्या आश्रयामुळे तुम्हाला कोणाचंही मिंदे पण येणार नाही आणि एक प्रकारचा रुभाव हा तुमच्या जीवनामध्ये त्या आश्रयामुळे प्राप्त होईल. म्हणून सगळे आश्रय सोडतो. आपण जर चेतन आहोत तर जडाचा आश्रय का घ्यायचा. हे बाकी सगळे आश्रय जे ते जड आहेत, मनुष्य सुद्धा जड आहे, वस्तू सुद्धा जड आहे, घर सुद्धा जड आहे, याचा आपण आश्रय घेत आहोत त्या सगळ्या वस्तू कशा आहेत, जड आहेत. आणि आश्रय घेणारा कोण आहे, चेतन आहे. चेतनाने जडाचा आश्रय घेणं म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानकडनं मदत मागण्यासारखे आहे. आपण सदा चेतन आहोत, जडाला आपला आश्रय आहे, ज्याला आपला आश्रय आहे त्याला सोडून आपण काय करत राहतो, त्याच्यात अधीन होतो. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो.
1: सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुमंत.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्ती सुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार 6:00। श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज 11:15 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज 11:15। याचं पुनःप्रसारण 6:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग कौशिकानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग कौशिकानडा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील हा 15वा श्लोक आपण पाहतो आहोत। मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी मी। चिरंजीव हे सर्व ही मानताती, अकस्मात सांडून या सर्व जाती। आता हा श्लोक देखील काळाचं जीवनातील स्थान काय आहे हे स्पष्ट करणारे आहेत। या श्लोकात म्हटलं आहे की जग मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, हे जग जे आहे ही मृत्युभूमी आहे, हा मृत्यूलोकच आहे। येथे जो जन्म घेतो त्याला मृत्यू हा निश्चित आहे। जीवनात बाकी सर्व गोष्टी घटना घडत असतात, त्या बदलणाऱ्या आणि अनिश्चित असल्या तरी मृत्यू मात्र सर्वांना निश्चित आहे। लहान थोर, स्त्री पुरुष, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, कोणीही यातून सुटू शकत नाही। किंबहुना मृत्यू हीच प्रकृती असून जीवन ही विकृती आहे असंही म्हटलेलं आहे। प्रत्येकाला मरण निश्चित, पण ते केव्हा, कधी, कुठं येणार हे मात्र कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे सोयीस्करपणे मनुष्य मृत्यूकडे दुर्लक्ष करतो आणि अज्ञानाने, अहंकाराने मी म्हणत छाती पुढं काढून चाललेला असतो। जिता बोलती सर्व ही जीव मी जगामध्ये नाना व्याप करत असतो। वस्तुतः सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश। काय केव्हा कुणावर झडप घालील आणि त्याचा देह पडेल ते सांगता येत नाही। येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरला असे। पण देह पडण्यापूर्वीचं जीवन कसं घालवलं, कोणकोणती बरी वाईट कर्म केली आणि अंतकाळ आता कसा येणार याचा विचार व्हायला हवा। वस्तुतः जो अहंकार आत्म्याकडे पडायला पाहिजे तो देहाकडे पडतो आणि त्यामुळे तो जीव अहंकाराने, गर्वाने फुगून जातो। स्वतः आपण म्हटलंय तसं चिरंजीव हे सर्व ही मानतात, आपण चिरंजीव आहोत, आपल्याला काही कुठेही धोका नाही असं समजतो। पण प्रत्यक्षात अकस्मात सांडून या सर्व जाती, जन्मभर कष्ट करून अथवा येणं केनं प्रकारेनं नाना भल्याबुऱ्या मार्गानं जे काही जमवलेले असतं ना, धनदौलत, ऐश्वर, सत्ता, माणसं, ते सर्व सोडून त्या जीवाला अकस्मात इथून जावं लागतं। पण ह्याचं स्मरण आहे का? मृत्यूबद्दल दासबोधात एक स्वतंत्र समास समर्थाने लिहिलेलं आहे। ते म्हणतातच मृत्यू कोणाला सोडत नाही। मृत्यन म्हणे योगाभ्यासी, मृत्यन म्हणे संन्यासी, मृत्यन म्हणे काळासी वंचू जावे। गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनेचे कुबेर मृत्युपंथे। आयसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी। अशी सर्व प्रकारची मंडळी काळाच्या भक्षस्थानी पडली, पण जी स्वरूपाकार झाली ती मात्र मरून अमर झाली। ती देहाने गेली पण आत्मरूपाने अमर झाली, त्यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे। समर्थांच्यासारखे संत महंत सामान्य बद्ध जीवाला परिस्थितीची जाणीव करून देतात, अज्ञान निद्रेतून जागृतीत आणायला पाहतात आणि दुर्लभ असा नरदेह लाभला आहे त्याचे सार्थक करून घ्या असा उपदेश करतात। कारण पशुदेही नाही गती, पशुदेहात जन्म आला तर जीवाला उद्धाराचा मार्ग मिळत नाही। ते जन्म फक्त भोगासाठीच असतात, पण नरजन्म मात्र विवेकानं, विचाराने वागल्यास भगवत भक्ती करून त्या जीवाला उद्धरून जाता येतं। म्हणून याच्यात म्हटलं की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानता जाती, अकस्मात सांडून या सर्व जाती। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

सूर्याची उपासना करताना हा जो सूर्य आहे तो सूर्य आमचा उपास्य आहे, त्याचं कारण असं की त्या ईश्वराला कशात पाहावं ह्या सृष्टीमध्ये त्या ईश्वराला पाहावं असं स्थान किंवा अशी देवता किंवा असं प्रतीक, कारण हे सगळं प्रतीक आहे. गणेश आम्ही प्रतीक घेतलेलं आहे, त्या परब्रह्माला ते रूप दिलं आहे, ते आम्हाला आवडलं. पुराणांतर्गत त्याच्यामागे इतिहास आहे, त्याप्रमाणे त्याचं रूप आहे, त्याप्रमाणे त्याचं रूप आहे म्हणजे ते रूप आम्हाला वाटलं म्हणून गणेशाला हत्तीचं मस्तक लावलं, आम्हाला वाटलं म्हणून लंबोदर केलं असं आहे का? किंवा विष्णू आम्हाला बरा वाटला म्हणून शंखचक्र गदा पद्म देऊन त्याला चतुर्भुज केला असं आहे का? किंवा शंकराला आम्ही रुद्र म्हणून त्याच्या ठिकाणी आम्ही एक स्वयंभू पिंडी याची संकल्पना केली आणि त्याचं जे रूप आहे कर्पूर गौर असं जे रूप आहे ते रूप आम्ही त्याला दिलं, हे आमच्या आवडीने दिलं का? त्याला हे आम्ही आमच्या आवडीने दिलेलं नाही, मग हे कशातून निर्माण झालं? या सर्व ज्या देवता आहेत, या सर्व देवतांची जी स्तोत्र आहेत, या सर्व देवतांचे जे मंत्र आहेत, या सर्व देवतांच्या उपासना पद्धतींमध्ये जे जे आम्ही अवलंबलं आहे, सूक्त नामजप त्याच्यामध्ये त्याच्याविषयीची स्तोत्र प्रार्थना मंत्र जे जे काही आहे आमच्या उपासनेचं वैशिष्ट्य आहे. जगभरामध्ये काय कोणी प्रेयर करत नाही का? मुसलमान माणूस काय नमाज पढत नाही का? तो पण नमाज पढतो. जगामध्ये ख्रिश्चन मनुष्य स्वा रविवारी त्याच्या ठिकाणी जाऊन चर्चमध्ये तो पण प्रेयर करतो. मग आमच्या उपासनेचं वैशिष्ट्य काय? आमच्या उपासनेचं वैशिष्ट्य एकच आहे की आधी ते आमच्या भाषेपासून सुरू आहे. आमची ही जी भाषा आहे, ही संस्कृत किंवा आमची देवनागरी, ही ज्यातून निर्माण झाली आहे त्याचा मला विषय फार विस्ताराने मांडायचा नाही, पण आपण त्या उपासनेशी आलो आहे म्हणून थोडक्यात मांडते की ज्याच्यावरती जगामध्ये प्रयोग झाले की ही जी अक्षरं आहेत ह्या अक्षरांची इंग्रजी स्वाहिली उर्दू अशा सगळ्या ज्या मूळ लिपी ज्याच्या भिन्न भिन्न आहेत त्या भिन्न भिन्न लिपींशी तुलना केली, ती पोकळ धातूच्या नळकांड्यांनी ती अक्षरं तयार केली आणि त्याच्यातून फुंकर मारली म्हणजे एका विशिष्ट कंपन संख्येला ह्या आमच्या अ आ ई या मुळाक्षरांच्या मधून अमधून अ आमधून आ ईमधून ई क मधून क ख मधून ख असे नाद निर्माण झाले. पण ह्या इतर कोणत्याही भाषेमध्ये अशी कोणतीही विशिष्ट कंपनसंख्या नाही, फ्रिक्वेन्सी नाही की ज्या फ्रिक्वेन्सीला ज्या कंपनसंख्येला त्या अक्षरामधून तो नाद निर्माण होईल. आणि मग तो नाद जेव्हा कागदावर नोंदवला तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की जो नाद आहे जो आम्हाला ऐकायला आला कानाला की अमधून अ आमधून आ, तो नाद जसा आज आपण ई सी जी नोंदवतो, हृदयाचं काय करतो आपण, त्या एका विशिष्ट तो जो नाद आहे तो नादच तर नोंदवतो आणि त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आपल्याला ग्राफ देतात. तसाच या अक्षरामधून निर्माण झालेला जो नाद आहे तो नाद जर कागदावर नोंदवला तर त्या अमधून निघालेला नाद अ असं अक्षर निर्माण करतो, आमधून निर्माण झालेला नाद आ असं अक्षर निर्माण करतो. आणि जगभरात कुतूहल निर्माण झालं की ही एकटी एक भाषा अशी आहे की संस्कृतोद्भव असलेल्या भाषा या मुळामध्ये असलेली लिपी की जे बोलतो तेच ऐकायला येतं, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तो ऑडिओ व्हिज्युअल लेवलवरती किंवा दृकश्राव्य पातळीवरती ऐकणं आणि पाहणं ह्या दोन्ही पातळीवरती या भाषेत 100% साधर्म्य आहे. अशी ही भाषा मोठी शास्त्रीय आहे आणि त्याच्यापेक्षा त्याचं सौंदर्य आमच्या प्रार्थना स्तोत्र मंत्र जपमंत्र सूक्त याच्यामध्ये आहे की त्या त्या ऋषींना ज्या स्तोत्र सूक्तांचं स्फुरण झालं आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे गणेशाचं सूक्त असं का म्हटलं, हे वरचं खोडून टाका, कारण फलश्रुती सगळ्यांना सारखी आहे, सगळ्यांचा महिमा एकच आहे की तू रुद्र आहे, तू चंद्र आहे, तू अमुक आहे, तू तमुक आहे, हे सगळ्यांनाच सारखं आहे. मग आपल्याला जर वाटलं की हे स्तोत्र छान आहे तर ह्या स्तोत्रावरती विष्णू लिहिण्याऐवजी गणपती लिहून गणपती करता म्हणू, काय बिघडलं? पण म्हणाले तसं होऊ नाही शकत. त्याचं कारण आहे हे ज्याच्या करता स्फुरलंय, हे ज्याच्या नावाने निर्माण झालेलं स्तोत्र आहे
ते स्तोत्र म्हटलं की त्या स्तोत्रातून ती देवता प्रकट होते, आणि ती देवता प्रकट होते याचा शोध श्रीमती फिनलांग नावाची साऊंड एनर्जीवर काम करणाऱ्या बाईनी 1909 साली हा शोध लावलेला आहे, आणि तिचा जो शोध आहे तो आजही म्हणजे नोंद केलेला आहे, म्हणजे आजही तो संदर्भ आपल्याला पुस्तकांमध्ये बघायला मिळतो. आणि त्यामुळे असं आहे की अथर्वशीर्ष म्हटलं तर गणेशाचीच मूर्ती तयार होते, जर आम्ही विष्णू सहस्रनाम म्हटलं तर विष्णूचीच मूर्ती तयार होते, रुद्राध्याय म्हटला तर भगवान शंकराचीच मूर्ती तयार होते, श्रीसूक्त म्हटलं तर देवीचीच मूर्ती तयार होते. म्हणजे आम्हाला वाटलं किंवा बाय चॉईस आम्ही ह्या देवतांना ही रूपं दिलेली नाही आहेत, बाय डिफॉल्ट ती रूपं आहेत त्यांची, ती ते काही बदलत नाही, ते तसंच असणार आहे. मारुती म्हटल्यानंतर तो तसाच आहे, देवी म्हटल्यानंतर ती तशीच आहे, तो विष्णू म्हटल्यानंतर तो तसाच आहे. का आहे? त्याचं कारण ते ज्या त्याचं जे रूप आहे. आता कसं कसं वर्णन केलं आहे बघा, आपण इथे शब्दाच्या कंपनसंख्यांमधून त्या कंपनसंख्या कागदावर नोंदवून आम्ही सांगतो की विष्णूचं असं रूप आहे. इथे ते स्तोत्र काय सांगतं ते काही असं कागदावर काय नोंदवणार आहे ह्याच्याकरता स्तोत्रात वर्णन नाही आहे. स्तोत्रात तो वर्णन करतो की तो चतुर्भुज आहे, त्याच्यानंतर तो शंकर असेल तर तो नीलकंठ आहे, विष्णू असेल तर श्यामल वर्णाचा आहे, घनश्याम आहे, मेघश्याम आहे, आणि असा भगवंताचं एक एक रूप. देवीचं वर्णन केलं आहे, भगवान शंकराचं वर्णन कर्पूर गौर केलेलं आहे, असं जे गणेशाचं वर्णन करताना त्याचं मस्तक जे आहे ते हत्तीचं आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे पाहिलं आहे ते वर्णन केलं आहे, म्हणजे पाहिल्यानंतर त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आहेत, किंवा उलट जे शब्द मुखातून बाहेर पडलेले आहेत ज्याच्याकरता बाहेर पडले आहेत त्या शब्दांनाच इतकं सामर्थ्य आहे की ते त्याच्याच रूपाचे वर्णन करणारे आहेत. म्हणजे शब्द प्रभावी आहेत आणि रूप आणि समोर उत्पन्न झालं आहे. रूप पाहिलं आहे आणि शब्द स्फुरले आहेत तरी भेद नाही. आणि म्हणून आपण मगाशी म्हटलं ना की दृक आणि श्राव्य पातळीवरती ही भाषा किंवा ही उपासना जी आहे ही उपासना आम्हाला भेद दाखवत नाही. ह्या उपासनेमध्ये सगळं एकच आहे आणि त्यामुळे ईश्वराचं रूप पाहिलं काय आणि ईश्वराचं नामस्मरण केलं काय दोन्ही एकच आहे. त्यातल्या त्यात अधिक सूक्ष्म काय आहे? अधिक सूक्ष्म नामस्मरण आहे. का? कारण आकाश तत्वाचा तन्मात्र शब्द आहे. आता आपण जर तन्मात्र पाहिले शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, तर आकाशाचा तन्मात्र शब्द आहे, वायूचा तन्मात्र स्पर्श आहे, अग्नीचा तन्मात्र रूप आहे, जलाचा तन्मात्र रस आहे आणि पृथ्वीचा तन्मात्र गंध आहे. आकाशातून वायू निर्माण झाला आहे, आकाश आणि वायूमधून अग्नी निर्माण झाला आहे, आकाश वायू आणि अग्नीमधून जल निर्माण झालं आहे आणि आकाश वायू अग्नी आणि जलामधून पृथ्वी निर्माण झाली आहे. त्यामुळे उलटं बघत गेलो एकापेक्षा एक सूक्ष्म कोण आहे, पृथ्वी जास्त स्थूल आहे, त्याच्यापेक्षा जल सूक्ष्म आहे, जलापेक्षा अग्नी सूक्ष्म आहे, अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म आहे, वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे. म्हणजे अग्नी म्हणजे रूप असेल तर रूपापेक्षा नाद अधिक सूक्ष्म आहे. म्हणून आपण ज्या रूपाला पाहतो त्या नामाचं स्मरण करतो आणि ते जे स्मरण आहे मग ते रूपाचं असेल नाही तर नामाचं असेल, तो संस्कार आहे, तो आम्ही आमच्यावरती केलेला आहे. कसा केला आणि कसा करावा आमच्या उपासनेचं तत्व आहे. त्यांनी सांगितलं उठता बसता कार्य करता सगळ्या वेळी कोणत्याही वेळी नामस्मरणाला कधी अंतरू नये. तर नामस्मरणाला न अंतरण्याचं कारण काय? त्याचं स्मरण सदोदित असावं असं त्या उपासनेचं तत्व आहे. त्याचं कारण असं की ते जे स्मरण आहे ज्याला अव्याहत स्मरण आहे त्याच्याजवळ ती देवता अव्याहत आहे. आता त्याची आणखीन थोडीशी वेगळ्या पद्धतीने विचारणा किंवा जरा चिंतन आपण केलं म्हणा किंवा विचार केला म्हणा, आपल्याकडे उपासना करण्याची जी वेळ आहे ती शक्यतो एक ज्याला ठेवता येणं शक्य आहे
त्यांनी ती ठेवावी. म्हणजे समजा आपल्याला दिवसभरात उद्योगात जमत नाही, रात्री 10 वाजता जमतं, 10 का असेल, 10 वेळ ठेवावी. आपल्याला पहाटे उठून जमतं, पहाटे उठून 5 वाजता बसावं, 6 वाजता बसावं, 7 वाजता बसावं, आपल्या आपल्या दिनचर्येप्रमाणे. एक तासभराची वेळ जर एकदा ठरवली आपण 6 वेळ, की 6 वाजता आपण बसलं पाहिजे उपासनेला. का बसलं पाहिजे? आज उपासना 6 वाजता केली, उद्या 6 वाजता केली, परवा 6 वाजता केली, की आम्ही जेव्हा त्या देवतेला आवाहन करतो आमच्या त्या स्तोत्रानी, नाही तर मंत्रानी, नाहीतर जपानी, आम्ही प्रामाणिक आहे की नाही माहीत नाही, देवता प्रामाणिक आहेत. आम्ही आवाहन केल्याबरोबर त्या तिथे उपस्थितच आहेत. त्या आम्हाला दिसो की न दिसो, पण त्या उपस्थित आहेत. कारण आमचा अधिकार नाही म्हणून आम्हाला दिसत नाहीत, पण त्या तिथे उपस्थित आहेत. म्हणजे 4 दिवस आम्ही 6 वाजता उपासना केली आणि 5व्या दिवशी नाही केली, 6 वाजता देवता हजर झाली आहे, पण आम्ही त्याला बोलवायला आम्हीच हजर नाही आहे. देवता म्हणते ठीक आहे, तुला वेळ नाही, चला आता मी जातो, आता तू केव्हा बोलावशील तेव्हा बघू. पण हे जे आहे हे देवतेनी त्याच्याकरता त्या वेळेवर येणं. आपल्याकडे उपासनेचं सगळ्यात चांगलं सूत्र काय सांगितलं आहे, की 24 तास त्याचं स्मरण असावं, अखंड त्याचं स्मरण असावं. जोपर्यंत आपल्या लक्षात आहे, जोपर्यंत आपण भानावर आहोत, किंवा जोपर्यंत दिवसा आपण कार्य करत आहोत, आपल्या मनाच्या ठिकाणी एक कोपरा त्याच्या स्मरणाचा असावा. लाभ काय आहे त्याचा? तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. तो आपल्याला हाताला धरून का चालवतो? त्याचं कारण त्याला कोणत्याच क्षणी आम्ही विसंबत नाही म्हणून त्याला सातत्याने म्हणजे उपासनेचं हे एक सूत्र आहे, की विसरणं ही आमची प्रकृती आहे. त्याचं कारण काय आहे? आम्ही जन्मालाच त्याला विसरण्याकरता आलेलो आहोत, किंवा त्याला विसरलो म्हणूनच जन्माला आलेलो आहोत. आम्ही जे जन्माला आलो ते जर त्याला स्मरणात ठेवून राहिलो असं तर आम्हाला हा जन्म घ्यावाच लागला नसता. ज्या अर्थी आम्ही जन्माला आलो आहे त्या अर्थी काहीतरी विसरलेलं आहे गाढं. त्यामुळे विसरणं ही प्रकृती आहे, हा निसर्ग आहे, हा आमच्या देहाचा स्वभाव आहे. पण स्मरण ठेवणं ही संस्कृती आहे, हा संस्कार आहे. हा संस्कार कशाचा आहे? हा संस्कार स्मरणाचा आहे. आणि संस्कार करत राहावा लागतो, तो आम्हाला सहज होईल तोपर्यंत करतच राहावा लागतो. जसं एकदा मोटर शिकायला घेतली किंवा सायकल शिकायला घेतली, की जेव्हा कुठेही बघून त्या हँडलकडे न बघता आणि पायाचं पॅडल मारण्याकरता कष्ट न करता जेव्हा ती सहज चालायला लागते, मग काहीच बघावं लागत नाही. मग तो पाय आता टेकवायचा का, मग तो कुठं टेकवायचा, आज टेकतोय की नाही, मग ते हँडल धर राहतंय की नाही, आपल्याला तोल सावरतोय की नाही, एवढं नंतर एकदा आल्यानंतर काही करावंच लागत नाही. एकदा ती सायकल आली की मग काही प्रश्नच येत नाही, ते सहज होतं. तसंच आहे की उपासना ईश्वराच्या स्मरणाकरता सहज होईपर्यंत संस्कार म्हणून ती उपासना करत राहावी लागते. आम्ही 24 तास नाही करू शकलो, नाही करू शकलो ठीक आहे, एक तासभर करू शकलो, नाही 5 मिनटं करू शकलो. माऊलीनी तर आपल्याला खूपच सवलत देऊन टाकलेली, यया 8 पहारा माझारी मोटके निमिष तरी देत जाई गा. मोटकं म्हणजे किती पापणी मिटते न मिटते, निमेष नाही तर उन्मेष, काही पण एक घ्या, एवढंच केलं तरी बस आहे. पण मोटकं पाहिजे, नेमकं पाहिजे, सगळं सोडून पाहिजे, केवळ त्याच्या स्मरणात पाहिजे असो. पण उपासना हा जो संस्कार आहे तो घडला पाहिजे. त्या संस्कारातनं हळूहळू ओढी लागेल वाढेल तो आपला आपला अधिकार आहे. आपण काय मिळवू, आपण काय मिळवलं, हे सगळं त्या उपासनेच्या संदर्भात आहे. इथे त्यांना त्या उपासनेच्या संदर्भात तसंच सांगायचं. 2-4 गोष्टी आहेत इथे. त्यांनी माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांनी कोणादित्याचा महिमा असं म्हटलंय. कोण आदित्य म्हणजे, कोणादित्य म्हणजे कोण आदित्य, किंवा आदित्याच्या ठिकाणी अर्क घातलं तर कोणार्कच होणार आहे. त्यामुळे आपलं जे कोणार्क सूर्यमंदिर आहे ना, त्याच्या आधाराने हा विषय त्यावेळी लिहिलेला असला पाहिजे अशी माझी कल्पना आहे. त्यांनी इथे सांगितलं आहे की सूर्याची उपासना जी आहे ती उपासना करताना, आता सूर्य याला देवता म्हणायचं, आता प्रतीक मानताना काही अडचण नाही आहे. कुणाला प्रतीक माना? उपनिषदांनी सुद्धा म्हणलं,
की यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, की ते जे कल्याणतम रूप आहे जे माझ्या जीवाला आनंद देणार आहे, जे माझ्या जीवनाचं कल्याण करणार आहे, यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, ते मला पाहण्याची इच्छा आहे, अशी असं वर्णन करताना एकर्षे पूषण असं त्याचं वर्णन केलं आहे आणि सूर्याला आवाहन केलं आहे. आणि त्यांनी सूर्याला असं म्हटलंय उपनिषदकारांनी की हिरणमयेन पात्रेण, म्हणाले काय केलंय, सत्यस्य अपहितम मुखम, तो अपिहित झाकून ठेवलेस, पूषण तम ते अपावृणु, सत्य धर्माय त्रष्टये, म्हणाले हे सूर्या तू म्हणाले एवढा तेजस्वी आहेस, तुझ्या ह्या मंडलामध्ये तो आदिपुरुष राहतो, तो परमपुरुष राहतो, पण तू काय केलंयस, हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितम मुखम, तुझं हे सगळं सुवर्णासारखं लखलखीत पात्र आहे, त्या पात्राला तू झाकून ठेवून दिलेलं आहेस. म्हणजे काय झाकलंयस त्या पात्रामध्ये, तर त्या पात्रामध्ये तू साक्षात त्या सत्याला झाकून ठेवलंयस, म्हणजे त्या परमात्म्याला झाकून ठेवलंयस. पूषण ते हे काय कर तू, अपावृणु ते दूर कर, ते त्या ज्या तुझ्या रश्मी आहेत, ते जे तुझे किरण आहेत, ते जर तू दूर केलेस तर त्याच्या आत तो कोण आहे ते आम्हाला दिसेल ना, तर आम्हाला त्याचं आतलं रूप दिसेल, कोण आहे मी, सत्यधर्माय द्रष्टये, मी उत्तम मार्गाने जाणारा मनुष्य आहे, माझ्यासारख्याला दर्शन घडव. आता इथे त्या सूर्य उपासनेच्या बद्दलच जेव्हा सांगितलंय त्यावेळी त्यांनी इथे म्हटलंय की आता जो संवाद आहे तो रोमहर्षण किंवा लोमहर्षण दोन्ही शब्द वापरलेत, काही संहितांमध्ये रोमहर्षण आहे, काही कुठे लोमहर्षण म्हटलंय. तर त्या रोमहर्षणाचा जो संवाद आहे त्या संवादाच्या आता आपण आणखीन एक संवाद मागे गेलो, म्हणजे ते मुनिजन आणि रोमहर्षण हे बोलतायत. आता मुनिजन आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे, त्यांनी जे सांगितलं ते काय केलं, ते सगळं व्यासांनी एकत्र केलं किंवा ते व्यासांना मिळालं. व्यासांना जे मिळालं ते त्यांनी कुणाला दिलं, आपला शिष्य हा रोमहर्षण. मग त्या रोमहर्षण शिष्यांनी कुणाला दिलं, आम्हाला दिलं, कारण त्यांनी ह्या पुराणाच्या रूपाने लिहून ठेवलं. म्हणजे हे जे संवाद असतात ना, हे फार पुष्कळ आधीपासून जसे आलेत, आपण महाभारत पाहिलं तरी आपल्याला कळेल की कुणाकुणाचे संवाद आहेत. भागवत म्हणजे आपलं प्रसिद्ध भागवत पुराण पाहिलं तरीसुद्धा कळेल की तो आधी कुणाचा संवाद, मग तो कुणी कुणाला सांगितला, मग ज्याला सांगितला त्यांनी आणखीन कुणाला तरी सांगितला, मग त्याला सांगितलं म्हणून तो आमच्यापर्यंत आला. तसंही इथे तर आता इथे त्यांनी काय म्हटले की हा ब्रह्मा म्हणतोय, म्हणजे ब्रह्मदेव म्हणतोय की म्हणाले मी तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे ह्या सूर्य उपासनेचं वर्णन केलेलं आहे आणि ती उपासना कशी करावी. तर त्या उपासनेसंबंधी सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणाले ओंड्र नावाचा देश आहे दक्षिण समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूला, आणि त्या समुद्राच्या उत्तर भागामध्ये म्हणाले जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये अत्यंत विद्वान असे, अतिशय अधिकारी असे आणि षटकर्म परायण असे, वेदामध्ये पारंगत असणारे, इतिहास जाणणारे, पुराण विशारद, सर्वशास्त्रार्थ कुशल असे एकापेक्षा एक श्रेष्ठ, यज्ञशील आणि रागद्वेषरहित असे आपल्या ठिकाणी फार मोठा अधिकार प्राप्त केलेले लोक राहतात म्हणाले. ते सगळे कुणी श्रौत अग्नीची उपासना करतात, तर कुणी स्मार्त अग्नीची उपासना करतात, पण ते श्रेष्ठ असे अग्निउपासक आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यामुळे इथे ही सगळी भूमी जी आहे ती भूमी यज्ञोत्सवानी पवित्र झालेली भूमी आहे. आता ह्या ठिकाणी बाकीचे सगळे लोक हे चारही वर्ण जे आहेत त्यातल्या म्हणाले ब्राह्मण वर्णाचं वर्णन केलं, आता म्हणाले ज्यांचं वर्णन करायचं ते बाकीचे जे तीन वर्ण आहेत ते पण संयमी आहेत, स्वकर्म परायण आहेत, त्यानंतर शांत आणि धार्मिक आहेत. त्याही ठिकाणी सर्व लोकांची उपासना ही अग्नीची उपासना चालू आहे, आणि तो जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये भगवान सूर्याचं, म्हणजे ज्याचं नाव कोण, आता आपण कोणार्क म्हणू किंवा कोणादित्य म्हणू काही म्हटलं तरी चालेल, असं तिथे भगवान सूर्य हे कोणादित्य नावानी विख्यात होऊन राहिलेले आहेत. म्हणजे तिथे त्यांचं नाव कोणादित्य किंवा कोणार्क नावानी प्रसिद्ध आहे. तेव्हा मुनिजनांनी त्यांना प्रश्न विचारला की हा औंड्र देश जो आहे
तर ह्या औंड्र देशामध्ये जो सूर्याचं जे क्षेत्र आहे असं तुम्ही म्हणता, किंवा जिथे भास्कर म्हणजे भगवान तिथे निवास करतात सूर्यनारायण असं म्हणता, त्याचं आम्हाला वर्णन करून सांगा. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की हा जो लवण समुद्र आहे त्या लवण समुद्राच्या उत्तर तटाच्या ठिकाणी हे पवित्र अशा स्थानी हे वसलेलं आहे. आणि ह्या सगळा प्रदेश जो आहे तो वालुकाच्छादित आहे, त्यात सगळ्यात वाळू पसरलेली आहे. आता इथेच ह्या भगवान सूर्याचं हे पुण्यक्षेत्र आहे, पुण्यतीर्थक्षेत्र आहे. म्हणाले जो जे सगळ्या जगामध्ये विख्यात आहे त्याचा आता माहीत नाही मला कोणार्कचा विस्तार किती शिल्लक आहे. इथे वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की सर्व बाजूनी जी एक योजन, म्हणजे एक योजन म्हणजे त्यांचे आठ मैल, म्हणजे आठ मैलाचा मैलाची त्रिज्या असलेला किंवा सोळा मैलाचे व्यास असलेलं असं वर्तुळाकार अशी त्याच्याकरता जागा सोडलेली आहे. आणि तो जो सूर्यनिवास आहे तो कोणादित्य ह्या नावाने विख्यात आहे. ज्या ठिकाणचं दर्शन घेतलं असता मनुष्याला जीवनामधली सुख आणि तसंच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. आणि त्यांनी सांगितलं ह्या स्थानाचं वैशिष्ट्य असं आहे की माघ मासामध्ये जर मनुष्य शुक्ल पक्षाच्या तिथी सप्तमीला जर त्या ठिकाणी जाऊन जर संयमपूर्वक उपवास करील आणि सकाळपासून त्या दर्शनाला सूर्याच्या स्मरणामध्ये राहून जर तिथे तर्पण करील तर त्यांनी असं म्हटलंय की तिथे सूर्याची कृपा त्याच्यावरती होते. थोडंसं वर्णन केलंय कशी ती पूजा करावी, त्याच्या त्या तंत्रामध्ये जायची गरज नाही. कारण कसं असतं, हे एखादं व्रत म्हणून स्वीकारलं की त्या ते व्रत करायचं कसं तर तो ग्रंथ त्या व्रताचं बारकाईने वर्णन करतो. तसं इथे वर्णन केलंय की त्या मंदिरात गेल्यानंतर पूर्वाभिमुख होऊन बसा, मग काय काय घ्या, कशावरती त्या सूर्याचं रेखाटन करा आणि मग कसला मंत्र म्हणा, किती वेळ बसा, काय अर्पण करा, असं बऱ्यापैकी ते वर्णन जे आहे. तर त्यांनी त्याच्यात म्हटलं की एक कमळ काढावं, त्या कमळाला कशाप्रकारे उपासना करावी, पूजा करावी, हातांची कोणती मुद्रा असावी, असे ज्याला आपण बारीक बारीक बारीक जे बारकावे असतात ना जे सूक्ष्म सूक्ष्म, तर ते सगळे त्यांनी ह्या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. आता म्हणाले अशा प्रकारे हा जो सूर्य आहे त्या सूर्याची उपासना जो करतो त्याला म्हणाले ह्या सूर्याची कृपा लाभते. आता त्यांनी दुसरं असं म्हटलेलं आहे की सूर्याला अर्घ्य द्यावाच द्यावा. त्यांच्या ह्या सगळ्या उपासना तंत्रामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे ते प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल तर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे. आता आपल्याला जे जमेल ते करावं माणसानी, पण त्यांनी एक फार चांगलं असं व्रत सोपंसं सांगितलं आहे की सूर्योदयाच्या सुमारास जर उगवत्या सूर्याकडे बघून आपण जर त्याला अर्घ्य दिला आणि असा एक वर्षभर जर उगवत्या सूर्याला अर्घ्य दिला तर तो एक आपल्या ठिकाणी मोठा पुण्याचा संचय, आपली काही इच्छा असेल तर ती इच्छा तो पूर्ण करून देतो, आपलं तेज आपली बुद्धी आपलं यश वाढवून देणारी ही उपासना आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांना जशी वयाच्या मौंजीबंधनानंतर किंवा वयाच्या आठव्या पाचव्या वर्षापासून ती सूर्य उपासना करायला लावतो, त्याचं कारणच आहे की जीवनामध्ये यश मिळावं, बुद्धी चांगली तेजस्वी व्हावी, आपल्या प्राणांच्या ठिकाणी बल प्राप्त व्हावं आणि त्या मुलाचं जे जीवन आहे ते आरोग्यसंपन्न, मनाच्या दृष्टीने खंबीर कणखर आणि बुद्धीच्या दृष्टीने तेजस्वी, वाणी तेजस्वी व्हावी, सूर्याचं स्थान डोळे

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ सावत्र आईच्या अत्यंतिक त्रासाला कंटाळून सीताराम नावाचा एक मुलगा राहतं घर सोडून मंगळवेढ्याहून थेट निघाला आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे आला. स्वामीचरणी त्याने साष्टांग नमस्कार घातला. 12 वर्षांचा सीताराम मातृसुखाला पारखा झाला होता. स्वामी समर्थांनी मात्र सीतारामाला आईच्या प्रेमाने आणि वात्सल्याने जवळ केलं, त्याच्यावर मायेचा वर्षाव केला. छोट्या सीतारामाचा बाल आनंद देहात मावेना. सावत्र आई त्याला वाटेल तशी बोलायची आणि दिवस दिवस उपाशी ठेवायची. स्वामी मात्र त्याला प्रेमाने घास भरवायचे. छोट्या सीतारामाने स्वामींची मनोभावे सेवा करायला सुरुवात केली, इतकी की काही दिवसात तो स्वामीमय होऊन गेला. स्वामींच्या पूर्ण आज्ञेत तो होता. 7-8 वर्ष तो स्वामींच्या कृपाछत्राखाली वाढला. स्वामींनी त्याला केवळ योगाभ्यास शिकवला नाही, तर दुर्मिळ असा कृपाप्रसाद त्याला दिला आणि सीतारामाचं आयुष्य धन्य करून टाकलं. छोटा सीताराम आता 18 वर्षांचा तरणाबांड तरुण झाला होता. स्वामींच्या अपूर्व कृपेमुळे तो तेजस्वी झाला होता. एक दिवस स्वामींनी सीतारामाला हाक मारली आणि म्हटलं, सीतारामा, तू आता तयार झालास, तुझं काम पूर्ण झालं, तू जिथून आलास तिथेच परत जा. स्वामींची आज्ञा सीतारामाने मान्य केली, परंतु स्वामींना सोडून जाताना त्याचा जीव कातर झाला. स्वामींना त्याची ही अवस्था समजली, म्हणून स्वामींनी सीतारामाला आपल्या पादुका दिल्या. सीतारामाने त्या स्वामींच्या पादुका हृदयाशी घट्ट धरल्या आणि स्वामींचं स्मरण करीत तो मंगळवेढ्याला परत गेला. लोक त्याला वेडा सीताराम म्हणूनच संबोधू लागले. एका स्वामींव्यतिरिक्त त्याच्या मुखात काहीच नसायचं, कारण स्वामींनी त्याच्यावर एवढी समर्थ कृपा केली होती की त्यांनी त्याला आपल्यासारखंच करून सोडलं होतं.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, अध्यात्माविषयी आणि आध्यात्मिक आयुष्याविषयी खूप सांगितलं जातं. ते सारं ऐकल्यावर सर्वसाधारण मनुष्य बुचकळ्यात पडतो आणि त्याला वाटतं की हे जगणं केवळ कठीण आहे, केवळ संत पुरुषच हे आयुष्य जगू शकतील. परंतु तुम्हाला मी अतिशय सोपं आणि जगायला सहजपणे जमेल असं आध्यात्मिक आयुष्य समजावून सांगणार आहे. ध्यानपूर्वक ऐका. माणसाने केवळ भगवंताचा विचार तरळत ठेवून शुद्ध सात्विक आयुष्य जगावं. कोणाचंही स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नये. कोणाचंही कसलंही नुकसान करू नये. कोणालाही चुकून सुद्धा अपमानास्पद बोलू नये किंवा त्याचा अपमान करू नये. कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलू नये. कुठलंही काम मनात स्वार्थी बुद्धी ठेवून करू नये. प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करावी. प्रत्येकाच्या अडचणीला धावून जावं. संकटातून सुटका करावी. करीत असलेला प्रपंच देहाला करू द्यावा, परंतु मनाने त्यात क्षणभर सुद्धा गुंतू नये. केवळ नामात गर्क राहून शांत आणि समृद्ध आयुष्य जगावं. अध्यात्म याहून काही वेगळं नाही एवढं लक्षात ठेवा, म्हणजे झालं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम